रामकृष्ण हरी, जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. एकदा गरज संपली की तुमची निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. म्हणतात की माणसाच्या नशिबात कधी कधी आपलेपणाची ऊब नाही, पण परिस्थितीचे चटके मात्र नक्कीच मिळतात. हीच एक गोष्ट आयुष्य शिकवत असतं की आपण कोणासाठीच कायमस्वरूपी स्पेशल नसतो. म्हणून आपल्याला ज्याच्यामुळे मनस्ताप होतो त्याचे खरं तर आपण आभार मानावे, कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं आणि कसं जगायचं हे शिकायला मिळतं. रामकृष्ण.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. 15 जून हा दिवस सामाजिक संवेदनशीलता आणि निसर्गाच्या शक्तीचा आदर करण्याचा दिवस आहे. जागतिक बुजुर्ग दुर्व्यवहार जागरूकता दिन. समाजातील ज्येष्ठ नागरिकांवर होणारे अन्याय, दुर्लक्ष आणि दुर्व्यवहार रोखण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आजचा हा दिवस पाळला जातो. ज्येष्ठांचा आदर करणं ही आपली संस्कृती आहे, याची आठवण देणारा हा दिवस. जागतिक पवन दिन. पवन ऊर्जेचे म्हणजेच विंड एनर्जी चं महत्व आणि अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून पृथ्वीचं रक्षण करण्याच्या पर्यायांवर प्रकाश टाकण्यासाठी आजचा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जात असतो. जयंती. भारताचे प्रसिद्ध ज्येष्ठ समाजसेवक, माहितीच्या अधिकारासाठी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध जनआंदोलन उभारणारे किसन बाबूराव हजारे म्हणजेच आपले अण्णा हजारे यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या निस्वार्थी देशसेवेला आज वंदन करण्याचा दिवस. तसंच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि समाज प्रबोधनात मोलाचं योगदान देणाऱ्या प्रादेशिक सेनानींच्या स्मृतींना आज आदरानं उजाळा दिला जातो. आणि आजची बोधकथा, अनुभवाचे वटवृक्ष. एकदा एका राज्यावर मोठं संकट आलं. शत्रूनं राज्याला वेढा घातला. तरुण राजानं सर्व मंत्र्यांना एकत्र केलं, पण कोणाकडेही तोडगा सापडत नव्हता. शेवटी एका कोपऱ्यात बसलेल्या एका वृद्ध माजी मंत्र्याने राजाला एक अतिशय सोपी आणि अचूक युक्ती सांगितली, ज्यामुळे शत्रू युद्ध न करताच पळून गेला. राजाने विचारलं, तुम्हाला हे कसं सुचलं? तेव्हा वृद्ध मंत्री हसून म्हणाले, राजे, हे पुस्तकात नाही तर मी माझ्या आयुष्याच्या अनुभवातून शिकलोय. तात्पर्य हेच, घरातील ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाचे वटवृक्ष असतात. त्यांचं वय झालं तरी त्यांचा अनुभव आणि ज्ञान संकटाच्या काळात सर्वात मोठा आधार ठरत असतात. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या आणि समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेमाने बोलून त्यांचा आदर करता. तो प्रत्येक दिवस शुभ दिवस असतो. अण्णा हजारे यांच्या विचारांप्रमाणे समाजासाठी जगण्यातच जीवनाचं खरं सार्थक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

श्रीराम समर्थ 15 जून। मी फक्त एका नामातच आहे। मनुष्य कितीही मोठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी जर तो नामात राहत नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही। संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे। आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असे काही नाही। तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असेही नाही। संत जरी झाला तरी त्याने चार माणसासारखेच वागावे। काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे। अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही। साधूच्या अंतकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ सिंह साप त्याला त्रास देत नाही। अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही। शिवाय साधूंच्या शुद्ध अंतकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो। अशा रीतीने संतांच्या अंतकरणाची प्राणीमात्रांनासुद्धा जाणीव असते। अशा संतांचा सहवास मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे। परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात ना मिळणे हेच संतांच्या संगतीत राहून साधायचे असते। संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल। जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे। तुकाराम महाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी मागताना तुझा विसर न पडावा हेच मागतात। तसेच रामदास स्वामी देवाला म्हणतात, तुझा योग म्हणजे तुझा सहवास मला नित्य घडू दे। योग असणे म्हणजे दुसरे काही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारात भरकटते तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणे हीच योगशक्ती। हुकूम कितीही कडक असेना का, परंतु त्याच्याखाली जर सही नसेल तर त्या हुकुमाला महत्त्व नाही। साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्त्व आहे। नाम हे सर्वसाधारणात सहीसारखे आहे। एका मुलाला अत्यंत राग येत असे। रागाच्या भरात तो आपले डोके आपटून घे। त्याला मी सांगितले, रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव आणि ज्या ज्यावेळी राग येईल त्यावेळी त्या नामाकडे पहा। आणि त्या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला। खरोखर नामात किती प्रचंड शक्ती आहे अनुभव घेऊनच पहा। मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे। मी इथे नाही, मी तिथे नाही, मी गेलो नाही, मी जात नाही, मी फक्त एका नामातच आहे। ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहेच। तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे सत्य सांगतो मला कसलीही अपेक्षा नाही।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, भाजीपाल्याचा मळा खिसा वाजे खुळखुळा ही आपली जुनी म्हण आणि ती जुनी म्हण असूनही अतिशय उपयुक्त अशी या काळामध्ये ठरलेली आहे. आपल्याला अतिशय चांगला पैसा भाजीपाल्यातून होतो आणि त्यासाठी आपल्याला काळजीही तेवढी घेणं गरजेचं असतं. विशेषतः उन्हाळ्यामध्ये भाजीपाला पिकामध्ये पाण्याचं व्यवस्थापन आणि तुषार सिंचनाचा वापर करताना आपल्याला काही काळजी घ्यावी लागते. तर त्या मूलभूत बाबी आपण आता जाणून घेणार आहोत. भाजीपाला पिकास गरजेपेक्षा जास्त किंवा कमी पाणी दिल्याने त्याच्या वाढीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्याच्यामुळं आपल्याला निव्वळ नफा जो आहे तोही सुद्धा कमी होतो. भाजीपाला पिकं सहसा बागायती म्हणून घेतली जातात आणि पिकास पाणी देण्यासाठी योग्य रानबांधणी करणंही त्याच्यासाठी गरजेचं असतं. अन्यथा पिकास योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी पाणी मिळत नाही. परिणामी काय होतं की पिकाची समप्रमाणात वाढ होत नाही व त्याचा पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. भाजीपाल्याची पिकं पाण्यासाठी अतिशय संवेदनशील असतात. जमिनीच्या प्रकारानुसार योग्य मात्रेत व योग्य अंतराने पाणी देणं आवश्यक असतं. सर्वसाधारणपणे हलक्या जमिनीत 4 ते 6 सेंटीमीटर, मध्यम जमिनीत 6 ते 8 सेंटीमीटर व भारी जमिनीत 8 ते 10 सेंटीमीटर उंचीचं पाणी भाजीपाला पिकास लागतं. हलक्या जमिनीत कमी अंतराने तर भारी जमिनीत जास्त अंतराने अंतर ठेवून जर पाणी भाजीपाला दिलं तर ते चांगलं असतं. त्यानुसार रब्बी हंगामात हलक्या जमिनीत 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं, मध्यम जमिनीत 12 ते 14 दिवसाच्या अंतरानं व भारी जमिनीत 18 ते 20 दिवसाच्या अंतरानं भाजीपाला पिकास पाणी द्यावं लागतं. हा एक सर्वसाधारण संदेश आहे आणि याच्यासाठी आपल्याला जर खोलवर पीक वाढ जायचं असेल तर आपल्याला तज्ज्ञांच्या सल्ल्यांची गरज असतं. पण उन्हाळ्यामध्ये भाजीपाला पिकं जेव्हा आपण घेतो तर नगदी पिकं असल्यामुळं ठिबक सिंचनाचा वापर त्याच्यामध्ये अतिशय फायदेशीर ठरतो. आधुनिक सिंचनाच्या वापरानं उपलब्ध पाण्यामध्ये भाजीपाल्याचं जास्त क्षेत्र लागवडीखाली आणता येऊ शकतं. तसेच पाहिजे तेव्हा योग्य त्या प्रमाणात पिकास पाणी देता येतं आणि पिकाची वाढसुद्धा जोमदार होते. कीड व रोगासाठी प्रतिकारशक्तीसुद्धा जर पाण्याचं व्यवस्थापन आपण सूक्ष्म सिंचन म्हणजे याला ठिबक सिंचनानं जर केलं तर कीड रोगाचा प्रादुर्भावसुद्धा तुलनात्मकदृष्ट्या आपल्याला कमी आढळून येतो. भाजीपाल्याची प्रतसुद्धा चांगली मिळते, त्यामुळे चांगला बाजारभावसुद्धा मिळतो. तुषार सिंचनाचा वापर कमी उंचीची जी पिकं आहेत, उदाहरणार्थ कांदा आहे, लसूण आहे, या पिकात करता येतो. मात्र इतर भाजीपाला पिकं उंच वाढणारी असल्याने त्यात ठिबक सिंचनाचा वापर करावा. भाजीपाल्यात तुषार सिंचनाच्या वापराबाबतीमध्ये जर गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्राकडची जी कृषी अभियांत्रिकी शाखा आहे त्यांच्याशीसुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. म्हणून आपण काय करायला पाहिजे, सर्वसाधारणपणे जर विचार केला तर प्रत्येक पिकासाठी पाण्याची गरज ठरविण्यासाठी लागणाऱ्या ज्या बाबी आहे त्याचासुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. बाष्पीभवनाचा दर मिलीमीटर प्रतिदिवस किती आहे, संबंधित पिकाच्या वाढीचे गुणांक, तोटीतून पाणी पडण्याचा सरासरी दर मिलीमीटर तासामध्ये किती आहे, जमिनीत पाणी मुरण्याची गती मिलीमीटर प्रति तास किती आहे, मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये पाण्याची कमतरता असते आणि विशेषतः याच काळात भाजीपाला पिकांना पाण्याची गरज जास्त असते. भाजीपाला पिकासाठी पाण्याची गरज आपल्याला काढण्यासाठी एक सूत्र असतं, ज्याला पिकाच्या पाण्याची गरज बरोबर 2 दिवसाचे बाष्पीभवन मिलीमीटरमध्ये गुणिला बाष्पीभवन मापक गुणांक गुणिला पीक गुणांक. तर बाष्पीभवन मापक गुणांक जो असतो तो 0.7 एवढा समजला जातो. तर पीक गुणांक हा पिकाच्या वाढीनुसार बदलत असतो. भाजीपाला पिकासाठी पीक गुणांक पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत 0.3 ते 0.4, नंतर सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत 0.7 ते 0.9, जोमदार वाढीच्या अवस्थेत 1.05 ते 1.2 आणि पीक काढणी अवस्थेत 0.65 ते 0.55 धरणं संयुक्तिक असतं. परंतु असं असलं तरीही आपण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, विशेषतः कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी अभियांत्रिकी शाखेच्या मार्गदर्शनाखाली, उन्हाळ्यात भाजीपाल्याचं पाण्याचं व्यवस्थापन आधुनिक सिंचन पद्धती वापरून जर केलं तर आपल्याला त्याचा प्रभावी फायदा होतो आणि त्याच्यामुळे आपलं उत्पादनसुद्धा वाढेल. त्यामुळे आपण आवश्यकतेनुसार कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी अभियांत्रिकी शाखेशी संपर्क करा आणि योग्य पाणी व्यवस्थापन भाजीपाला पिकात करा असा संदेश देईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा, त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही. आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. मानव अनादि काळापासून ती दूर करण्याची, त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे, पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे. या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं. आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय अशी सर्व धर्मांची सांग आहे. सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही. ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही, ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे. या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन, ह्या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघं जीवन नव्हे. खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे. अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे. त्याच्या मागे, त्याच्या पलीकडे ज्यात दुःखाचा रिघाव नाही असं ते अनंत जीवन विस्तारलेलं आहे. त्या अनंत जीवनाला, त्या अनंतालाच काही लोक गॉड म्हणतात, काही अल्ला म्हणतात, काही जिहोवा म्हणतात, काही जोव म्हणतात, तर काही त्याला आणखीच निराळं नाव देतात. वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय. हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत, त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल, म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल. या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते. एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला. तो डास मारण्याच्या इराद्याने त्या माणसाच्या एका मित्रानं त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली. आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो. आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे, हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे, आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही. पण ह्यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे? ते म्हणतात हे जग काहीच नाही, ह्या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुतः सत्य आहे.

या दोहोंच्या संमिलनाची. हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच पुरत असतात. नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही, ह्यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य आहे. पण ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापानी मरतो. पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्ट ओढवतात, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी, तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्तीही वसो.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: युनेस्को दिल्ली प्रस्तुत करता है खाना बदोशों की दुनिया.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
2: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: ग्रामगीता चिंतनाच्या 12 भागात घेऊया. या भागाची सुरुवात करत असताना मागील भागाचं विशेष चिंतन याप्रमाणे: ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनही अपूर्ण, ते आपुल्यापरी कराया पूर्ण, सद्बुद्धी दिली मानवा. वंदने राष्ट्रसंतांच्या सहवासात संसर्गाचा वाईट प्रभाव होऊ नये यासाठी पुढे ते लिहितात: एका पासूनी अनेक व्हावे, अनेकाशी एकत्वी आणावे, हा आपला मूळ संकल्प देवे, चित्ती घातला सर्वांच्या. अनेक ईशना प्रेरणा, त्या कारण होती आत्मविकसना, पुत्र पौत्रादी रूपे नाना, मानव आपना प्रगटवी. कोणी शिष्य शाखा वाढवी, कोणी ग्रंथाधिक उपजवी, जगी आपली परंपरा चालावी, ऐशी इच्छा स्वाभाविक. जगावरची मानव जगला, समुदायातची उन्नत झाला, तो समुदायाचे कार्य विसरला तरी ते उचित कैसे. पिंड ब्रह्मांड हे निगडित, संस्कारही जगाशी संबंधित, आत्मज्ञाने राहू जीव अलिप्त, परी उपेक्षान व्हावी जगाची. सत्य शिव सुखी सुंदर, ऐसा भावा हा संसार, देवे सोपविले कर्तव्य थोर मानवाप्रती. मानवे आपला उद्धार करावा, तैसाची समाज सुधारावा, यासाठी दिला धर्म आघवा, नेमुनी सकळा. यासाठीच झाले अवतार, यासाठीच संत भक्तांचा व्यवहार, सुखी करीन अवघाची संसार, ब्रीद तयाचे. याप्रमाणे या ग्रामगीतेच्या 12 भागामध्ये श्रोते म्हणतात, हे ठीक आहे महाराज, आमच्या एकट्याने काय होईल, त्यासाठी आम्ही काय करावं, आमचे म्हणणे गावातील लोक ऐकतील काय, यासाठी काय प्रक्रिया आहे ते सांगा. वंदने महाराज उत्तर देतात, आपण पुसली या प्रश्नाचे, मी उत्तर देईन साचे, परी लक्षी ठेवूनी हृदयाचे, आचरा तैसे. मी सांगेन म्हणून नव्हे, संती हेची कथिले बरवे, माझा विश्वास जेथे धावे तेची सांगेन तुम्हाला. सर्वाधी एक निश्चय, लोक असती अनुकरण प्रिय, विशेष दिशेती घेती सोय न सांगताही. मुख्य कार्यकर्त्याची राहणी, निरीक्षोनी बघती कोणी, लागती त्याच्याच मागे धावोनी, वत्स जैसे. म्हणून कार्यकर्त्यात असावे आकर्षण, सेवा चारित्र्याचे ओज पूर्ण, सुधारणही त्या वाचून गावाचा कोण्या. या मार्गानेची जनजागृती, हेची सूत्र घ्यावे हाती, आपण वागावे तैसे वागती, जनही सारे. यासाठी प्रथम करावी आपुली शुद्धी, शरीर शुद्धी, हृदय शुद्धी, घर शुद्धी, ग्राम शुद्धी, सर्वतोपरी. जैसे तुम्ही कराल आपुले घर, ते पाहतील जन सत्वर, करतील तैसेची प्रकार आपुल्या घरी. सुंदर दृश्य पाहता डोळा, आवडे पाहणारा सी तसाची सोहळा, आपणही वर्तावयाचा आळा करीतो प्राणी. फुललेली बाग पाहिली, अनंत रंगी फुले फुलली, सुरस फळांनी बहरली सौंदर्य खाणी. पाणी वाहे झरणापरी, वृक्षलतांच्या कुंजांतरी, अमोद दरवडे नानापरी फळाफुलांचा, गर्द छायेतळी हिरवड, दुर्वांकुराचे जाडे कोमड, नाना रंगी पाखरे सोजवड, मन मोहविती जीवांचे. कोठे पाणी चमके आरशापरी, कोठे दगडांच्या कणांची कुसरी, कोठे कोमल रूप भूमिधरी, वाटे अंकी लोळावे, कोठे भूमीचेही भिन्न वर्ण, कोठे काळे पिंगटपण, कोठे पांढरे लाल मधुन स्वर्णापरी. लतावरी झुलती पक्षी, सर्व फळाफुलांचे साक्षी, जरी फिरती अंतरिक्षी, पिकली फळे त्या ठाई, उडोनी तेथेची मारेती झडप, रसाचा आस्वाद घेती अमुप, जैसा करील प्राणी संकल्प, तैसा भोग त्या पावे. जिकडे तिकडे सुगंध उसळे, उल्हासित इंद्रिये भोगती सगडे, नाक कान जीभ डोळे नाना विषय रसानंद. ऐसे दृश्य पाहे प्राणी, तेव्हा आपणही करावे वाटे मनी, जातो घरासी परतुनी, सजवाया घर आपुले. लहान अंगणी बाग लावी, अथवा कुंडीतची फुले फुलवी, शृंगारी झोपडी आपुली बरवी आपुल्यापरी. जरी त्या बागची न दिसता, तरी तो कैसा प्रयत्न करता, ऐसाच आहे मानव सत्तत्वता, जे देखे ते आपण करी। विशेषता ऐसे मुलांचे वागणे, त्यांचे कार्याची प्रतिध्वनी उठवणे, जे जे पाहतील डोळ्याने त्याची आचरती उल्हासे। म्हणून मुख्यांचीही जबाबदारी, जे जे करतील ग्रामाभितरी, मुले आचरतील घरी दारी, माता पित्याशी वडवोनी। याकडे जरा दुर्लक्ष झाले तर वाईट संस्काराचा संसर्गात समाज यावयास वेळ लागणार नाही। प्रमुख माणूसच बिघडला तर गावच दुःखात बुडेल, हे सगळं कार्यकर्त्यावर आहे। गावाचा मुखंड दारू प्याला म्हणून व्यसन लागले बहुतेकाला, मग सर्व गावची लागला गटार गंगे मार्गी। तैसेचे आहे जुगाराचे, चोरीचे आणि व्यभिचाराचे, पहिले बिघडती मुखंड आमुचे, मग बिघडे गाव सारा। आज जे जे लोकांचे बिघडले ते तरी कुणाचे होते पाहिले, म्हणूनच तैसे करू लागले लोक सर्व। स्वतः प्रथम त्याने आचरिले, मगची लोकांना सांगितले, म्हणूनच जनलोक रंगले रंगी त्याच्या। सर्व गावाचे वर्तन कार्यकर्त्यावरची जाण, कार्यकर्ते गावाचे प्राण समजो आम्ही। गावी चार भले वागती तरीच गावा होय उत्तम गती, मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती तरी सर्व गावची तैसे। गाव म्हणजे शुद्ध आरसा, जे दाखवाल ते दिसेल सहसा, जे कराल ते करील खासा गाव आमुचा। मी जे प्रारंभी बोललो मग बघोनी प्रसन्न झालो, तैसाची घरी वर्तू लागलो, ऐसे होते सकळांचे। म्हणून मी आपणाशी विनवितो, योग्य जो वाटे आदर्श तो निर्माण करूनी ठेवता येतो प्रभाव आपल्या अंगी। अस्थि पंजर फकीर तो आज भूमिदान यज्ञाचा उठवी आवाज, तरी तीच लाट उसळली सहज गावोगावी। कार्यकर्ता तोची गावाचा, ज्यास लोभची नाही कोणाचा, आमचा गावची मोक्ष आमचा मानावा त्याने। मग त्याचा आदर्श गाव पाही, सर्व गावची सुधरवणी जाई, मुखंडावरीच गाव राही तुकड्या म्हणे।
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे, 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म।
0: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे। MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा। विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव।
4: श्यामची आई, परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव तीर्थयात्रार्थ पलायन। सिंहस्थात नाशिकला आणि कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते, त्यावेळेस उत्तरेकडची गंगा दक्षिणेकडची गोदावरी आणि कृष्णा यांना भेटावयास येते अशी गोड कल्पना आहे। आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुद्धा कोमल भावना दिल्या आहेत, निसर्गाला मानवी कुटुंबातला बनवला आहे। दूर दूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटावयास येतात, मग माणसांनी भेद नये का विसरू। हा बंगाली आणि हा मद्रासी, हा पंजाबी, हा परदेशी, असं प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो, पण आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचं ऐक्य नाना रीतीनं आपल्या मनावर ठसविण्यासाठी प्रयत्न केले आहेत। स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मिलन करता येतं। गंगा सागराला मिळालेली आहे आणि तिला स्वतंत्र अस्तित्व आहे। भेदात अभेद पाहणं ही पूर्वजांची थोर दृष्टी होती। त्यावर्षी कन्यागत असल्यामुळं वाईला हजारो स्त्री पुरुष यात्रेला जात होते। आमचा लहानसा पालगड गाव वाईपासून किती दूर, पण आमच्या गावाहून बैलगाड्या करून कितीतरी लोक जात होते। माझे एक चुलत आजोबा, माझ्या आईचे चुलते, त्यांच्या पत्नी आणि इतर गावातील मंडळी जाण्याचं ठरत होतं। चांगल्या 10-12 गाड्या एकदम निघणार होत्या। पालगड ते खेड आणि खेड ते चिपळूण असं मुक्काम करीत त्या गाड्या जाणार होत्या। वाटेत रानात उतरावं, नदीकाठी मुक्काम करावा, पिठलं भात खावा, जेवावं आणि पुढे जावं। असं करीत मंडळी जाणार होती। अशा प्रवासात खूप मजा येते। मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही। सृष्टी माईजवळ एक मिनिट उभं राहावं आणि जावं, त्यात काय आनंद। आईच्या मांडीवर लोळावं, तिच्याजवळ बसावं, खेळावं, यातलं सुख त्याचं वर्णन का करता येईल। निसर्गही आपली माताच, त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ। तिच्याजवळ घटका घटका राहू द्या। या बैलगाड्यांच्या प्रवासात फार मौज असते। रात्रीच्या वेळी तर फारच आनंद, शांत वेळ असते। झाडांमधून वरचे तारे आणि चंद्र मधून मधून डोकावत असतात। बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो। खळ खळ खळ खळ, आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा, त्याचे ते आगीसके डोळे हाकारे करावे आणि वाघ पुन्हा जंगलात शिरावा। त्या बैलगाड्यांच्या प्रवासात हे सारं मिळतं। लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळं की आपण सर्वांच्या बरोबर जावं, मी आईच्या पाठीमागे लागलो होतो।
5: ए आई, जाऊ दे ना मला। कार्तिक स्नान, सारी स्नानं केली, मला गंगेचं स्नान करून येऊ दे ना। तुझा मुलगा पुण्यवान नको का व्हायला।
4: आई म्हणाली, श्याम अरे आजच्या ना काय झालं, पुढे मोठा हो आणि जा गंगा गोदांना भेटायला। आज आपण गरीब आहोत, नाही म्हटलं तरी

0: चांगलं करावायचं मनात आलंय की लगेच करावं, त्याला वेळ बघत बसू नये असं त्या सत्यनारायणाच्या कथित नाही का? आई जाऊ का ग, तात्यांना सांगितलं तर ते मला फुकट सुद्धा नेतील, ते का पैसे मागतील का तुला?
1: आई म्हणाली, अरे ते पैसे घेणार नाहीत, हा त्यांचा मोठेपणा. आपण ओशाळवानं जावं का, दुसऱ्यावर बोजा घालावा का? दुसऱ्याच्या जीवावर देवाची पूजा नाही करता येत. दुसऱ्यांनी लावलेल्या आणि वाढवलेल्या फुलझाडांची फुलं तोडून देवाला वाहण्यात काय रे स्वारस्य? स्वतः श्रम करावे, स्वतः मिळवावं आणि देवाला अर्पण करावं. जायचं असेल तर पायी जा, आहे ताकद?
0: आई मी दमून जाईल ग, 6 कोस चालन पण पुढे आणि गाड्या पुढे निघून जातील, मला सोबत मला भीती वाटेल ग, आणि गाड्या बरोबरच चालत जाणं म्हणजे त्याला लाजवणं, मग मला गाडीत घेतीलच ना ते, त्यांना तर मी पायी येत आहे हे कळता कामा नाही, पण त्यांची सोबत तर हवी, आणि पुन्हा इतके 40-50 कोस माझ्याच्यानं चालवल तरी कसं ग?
1: आई म्हणाली, ध्रुवाला भीती वाटली नाही, जो देवाकडे जावयास निघाला त्याला कुणाची आली आहे भीती? साप वाघ त्याला मार्ग दाखवतील, खाणार नाही. तो दमून जर रस्त्यावर झोपला आणि त्याच्या तोंडावर उन्हाचा कवडसा पडला तर साप त्याच्यावर फणा धरतील, त्याला तहान लागली तर पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील, त्याला भूक लागली तर गाय माऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडील. देवाकडे जो जावयास निघाला त्याला सारे मित्र, सारे सखे, त्याचे सारे गडी, सारे सहाय्य करणारे. आहे का ध्रुवाची श्रद्धा, त्याचा तो भाव? वेडा, हे काय रडावयास काय झालं? अरे आपण लहान माणसं, अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत. वेडा, हट्ट घेऊ नकोस. मला खूप वाईट वाटलं. उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती, पाठोपाठ त्यांना न दिसू अशा रीतीनं आपण जावं असं मनात येत होतं. आपण दमू थकू, आपणास भूक लागेल, खायला काय, नाना शंका मनात येत होत्या. पाणी प्यावं आणि झाडाचा पाला ओरबडून खावा, बकरी पानावर जगते आपण जगू, चिंचेची करवंदीची कोवळी पानं खाऊ असं मनात योजत होतो. रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली ते कळलंच नाही. मी उठलो तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या. त्या दिवशी शनिवार होता, शाळा होतीच. मी पटकन तोंड धुणे आटोपले, झटपट आंघोळ केली, संध्या केली, नमस्कार घातले, तुळशीला पाणी घातलं, पाटी दप्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो. आई म्हणाली, अरे इतकी काही का, मी पानगी करते, ती खा मग शाळेत जा. बन्या बापू कुठे अजून गेले आहेत? बस जरा. मी रागानं म्हटलं,
0: मला नको जा पानगी बिनगी, खायला देतेस पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस, मला वाईची भूक आहे, खायची नाही, मी आपला शाळेत जाऊन बसतो.
1: आई जरा रागानं म्हणाली, पुन्हा माग तर खरे खायला, बघ देईल का? सारे तुझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे, मोठा राजाच की नाही तू? राजाच तरी पोटी यायचं होतं. भिकाराच्या घरात जन्मून राजाची ऐटरे कसली चांगली पानगी देते ती नको म्हणतो, उपारी पण नको ज्यूस, खायची भूक नाही म्हणे, किती दिवस राहतोस उपाशी, फक्त शाम मागे फिर, आईचं ऐकावं सांगितलेलं. पण मी न ऐकता झपाझप जात होतो. अजून शाळेत मुलं यायला लागली नव्हती. वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला आणि
0: देवा माझा निश्चय तू टिकव, तू माझा सहाय्यकारी हो
1: अशी प्रार्थना केली. मी शाळेत गेलो तेव्हा एक सुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता, शाळा अद्याप उघडलीही नव्हती. माझं दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवलं आणि मी शाळेतून बाहेर पडलो. मुलांनी मला पाहू नये म्हणून मी झपाट्यानं जात होतो. मी गावाबाहेर आलो, गावची नदी ओलांडली आणि पुढे चाललो. तिठ्यावर आलो जिथं 3 रस्ते फुटतात त्या जागेला तिठा म्हणतात. एका बाजूला दापोलीचा रस्ता होता, एका बाजूला खेडचा रस्ता होता. मी खेडचा रस्ता धरला आणि चालू लागलो. पहाटे निघालेल्या गाड्या कितीतरी लांब गेल्या होत्या, त्या गाड्या 10-11 वर्षाचा मुलगा कशा गाठणार मला माझं भानच नव्हतं. पण ऊन लागू लागलं, मी दमून गेलो, मला रडू येऊ लागलं, घरी परत जाण्याची लाज वाटू लागली. पण घरी नाही जायचं तर कुठं जायचं, रानात कुठं राहणार आणि किती वेळ राहणार? मी माघारी वळलो, माझ्या गावाकडे पावलं वळवली, डोळ्यातून पाणी

0: होतं आणि सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जायचं. जणू सूर्याचे किरण माझे अश्रू पुषित होते. भर दुपार होण्याची वेळ, सूर्य डोक्यावर आला. मी घामाघूम झालो. सकाळपासून पोटात काही नव्हतं. मी पालगड गावाजवळ आलो, पण गावात शिरण्याची लाज वाटू लागली. स्वाभिमान म्हणे, गावात जाऊ नको, घरी जाऊ नकोस. आणि पोट म्हणे, घरी जा. घरी न जाण्यात कसला स्वाभिमान? आई बापांशी का स्वाभिमान दाखवायचा? प्रेम करणाऱ्या समोर स्वाभिमान दाखवणं म्हणजे प्रेमाचाच अपमान आहे. गावात शिरण्याचं धैर्य मला झालं नाही. गावाबाहेर नदीकाठी झोळाईचं देऊळ होतं. ही आमची ग्रामदैवता. बाळंतिणी बाळंतपणातून उठल्या की मूल घेऊन झोळाईला जातात. तिची खणा नारळानं ओटी भरतात. माहेरवासिनी सासरहून आल्या तर झोळाईला जातात. मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो. त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे. अंधारात लपून बसलो, पण किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होते. शेवटी लाज लज्जा सोडली, स्वाभिमान दूर केला आणि देवळातून हळूच बाहेर पडलो. गावच्या रस्त्याला लागलो. गावातील घरं दिसू लागली. खाली मान घालून चाललो होतो. पाय चटचट भाजत होते आणि आत हृदय जळत होतं. वरून डोळे गळत होते. असा मी चाललो. इतक्यात माझं मनगट कुणीतरी धरलं. अरे आहेस तरी तू कुठं? तुला शोधायचं तरी किती? गळ्याला फास लावायचा एखाद्या वेळी. असे शब्द माझ्या कानी पडले. ते माझे चुलते होते. गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता. चुलते, वडील, घरची शेजारची सारी माणसं मला धुंडीत होती. शाळेतील मुलांनी पाटी दप्तर घरी आणून दिलं. तेव्हा कळलं की मी हरवलो. आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडी पुष्टी वाईट आली होती म्हणून मला मारलं होतं. मी निघून गेलो. त्यामुळं पुन्हा आज मला मार बसेल म्हणून गेलो असेल असं हेडमास्तरांना वाटलं. ते हेडमास्तर फार मारकुटे होते. निगडीच्या काठांच्या भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवीत आणि मुलांना गुरासारखे झोडपीत. छत्रीच्या लोखंडी काडीने सुद्धा मुलांना उपड्या हातावर, बोटांच्या पेऱ्यांवर ते मारीत. ते गांजा ओढीत असत आणि तर्र होऊन येत असत. त्यांची बदली व्हावी म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो. मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटलं. आपल्या मारण्यामुळं हा परिणाम झाला असं त्यांनी मनात घेतलं. ते जरा घाबरले. विहिरीत जीवबी उतर नाही दिला अशी त्यांना धास्ती वाटली. शाळा सुटल्यावर वर्गातील मुलांना वाटलं की माराला भिऊन शाम पळाला. वडील पहाटे उठून मला घरी खरडे घासायला आणि कित्ता गिरवायला लावीत असत. अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो. मास्तरांनी उगीच श्यामला इतकं मारलं. पोरगा कुठं गेला? आता काही कमी जास्त झालं तर न व्हावे ते झालं तर, असं शेजारी म्हणू लागले. वडील हेडमास्तरांकडे गेले आणि त्यांना पुष्कळ टाकून बोलले. हेडमास्तर म्हणाले, आजपासून तुमच्या मुलाला चार बोटही लावणार नाही. म्हणजे तर झालं ना, तुमची मुलं चांगली व्हावी म्हणून लावतो हात. मला त्यात काय मिळवायचंय? तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही. बरं भाऊराव. पण वडील म्हणाले, पुन्हा लावणार नाही, पण आधी सापडू दे तर खरा. घरात जेवणं तशीच राहिली होती. आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो अशी शंका आली. पण तिनं ती बोलून दाखवली नाही. तिला ते शक्य वाटलं नाही. चुलत्यांनी माझी बकोटी धरून आणलं. रस्त्यात मुलांची गर्दी चोराला पाहावयास जसे लोक जमतात ना, तसं मला पाहावयास मुलगी जमले. वाटेत वडीलही भेटले. जारे आप आपल्या घरी का तमाशा आहे? वडील मुलांना रागानं बोलले आणि मुलं निघून गेली. वडील माझ्यावर रागावले नाहीत, काही नाही. ती वेळ राग भरण्याची नव्हती. मी दमलो होतो. घरी येऊन अंथरुणावर पडलो. थोड्या वेळानं वडील आले आणि म्हणाले, श्याम पुन्हा नाही हो मास्तर मारणार. अरे मास्तरांनी मारलं तर असं पळून का जावं? आमच्या वेळेस तर घोडीवर सुद्धा चढवीत. मुलाला उलट टांगून खालून मिरच्यांची धुरी घालीत आणि वर छड्या मारीत. माराला भिऊन कसं चालेल? मास्तर मारणारच. मारणार नाही तो कसला मास्तर? उठ, हात पाय धु, तोंड बघ कसं झालंय, कोकंब्यासारखं लाल, वाढ ग त्याला, हां त्याचं पान घे. मी उठलो, हातपाय धुतले. माझ्या पळण्याचं निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेलं पाहून मनात जरा बरं वाटलं. मारण्याचं आता कमी करतील असं वाटलं. माझ्यामुळं ते जपून वागतील आणि इतर मुलांनाही मारलंच तर बेतानं मारतील असं मनात येऊन आनंद झाला. इतर मुलांवर मी केवढा उपकार केला असं वाटलं. ती मुलं माझे आभार मानतील असं वाटलं. बाजीरावाच्या पळण्यानं मराठ्यांचं स्वराज्य गेलं, पण श्यामच्या पळण्यानं वर्गाला स्वराज्य अगदी पूर्ण जरी नाही तरी वसाहतीचं तरी मिळालं. आणि हे सारं श्यामच्या ध्यानीवरी नसताना. मी का पळून गेलो होतो हे तीन जणांना माहीत होतं, मला, आईला आणि देवाला.
1: तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ. 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओ.

इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातील गाण्याची ही धून होती. मित्रांनो, ही गाण्याची धून लावण्यामागे एक विशेष कारण आहे, ते म्हणजे इंग्रजी. मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषा येणं हे फार महत्वाचं आणि गरजेचं ठरत आहे. आणि याच विषयावर आधारित आता आपला पुढचा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत महेश जगताप, श्री दत्त गायकवाड आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एज्युकेशनल काउन्सिलर डेव्हिड वायदंडे. ऐकूयात कार्यक्रम नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश.

मित्रांनो, आताच आपण नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश याविषयी माहिती घेतलीत. याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं एज्युकेशनल काउन्सिलर डेव्हिड वायदंडे यांनी. त्यांच्याशी चर्चा केली होती महेश जगताप आणि श्रीदत्त गायकवाड यांनी. हा कार्यक्रम आपण 107.4 FM वरून विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून ऐकलात.

0: आपण ऐकत आहात विद्यावाणी, आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ, फक्त 107.4
1: 107.4 FM विद्यावाणी सामुदायिक रेडिओच्या प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत या चित्रपटातील शंकर महादेवन यांच्या स्वरातील एक गीत. ऐकूया.

0: श्रोते हो, आताच आपण लक्ष या चित्रपटातील शंकर महादेवन यांच्या स्वरातील गीत ऐकलं. हे गीत आपण 107.4 FM वरून विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून ऐकलं.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
3: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
2: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KCE's ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस ने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे, जळगाव.

0: नमस्ते बालमित्रांनो, बालसभा या आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. ज्या कार्यक्रमाची तुम्ही अत्यंत उत्सुकतेने वाट पाहता तो कार्यक्रम आता आपण सुरू करूयात. आजीबाईच्या छान छान गोष्टी तुम्हाला आवडतात की नाही? आवडतात. बर, तर चला ऐकूया आपल्या आजीबाई आज आपल्याला कोणती गोष्ट सांगणार आहेत त्या.
1: पतंगाला आईट चढली होती बरं काय, का त्याची गोष्ट आपल्याला आता ऐकायची. एक होता पतंग. पतंगाचे कोणकोणचे रंग असतात? लाल, खूप रंग असतात हो की नाही पतंगाचे. पण आपल्या गोष्टीतला पतंग आहे ना तो होता लाल रंगाचा, लाल भडक अगदी तांबडा तांबडा. तो पतंग उडवत एक दिवस एक मुलगा चालला होता. कोण बर, तुझं नाव काय?
2: नितीन.
1: तुझा होता ना पतंग? तू उडवत चालला होतास ना पतंग. तेव्हा तो पतंग उडवता उडवता उडवता मांजा तुटला आणि पतंग वरती नुसताच गेला आकाशामध्ये. असा असा असा उंच उंच उंच उंच उंच उडत चालला. त्या पतंगाला वाटलं, अरे मी एवढा उंच उडालो मग आता आणखी उंच आपल्याला जाता येईल, आणखी उंच जाता येईल, आणखी उंच जाता येईल. त्याला वाटलं खूप उंच जावं आणि लागला तो उंच उंच उंच जायला. तर जाता जाता जाता जाता जाता आला एका झाडाजवळ. तर त्या झाडाजवळ आल्याबरोबर झाडांनी पाहिलं लाल लाल पतंग. झाड म्हणालं, अरे अरे पतंगा तू कुठे चाललायस, थांब ना जरा माझ्याजवळ खेळायला, माझ्या फांद्यातून खेळूया, माझ्या पानातून खेळूया. पतंग कसला, त्याला उंच जायचं होतं. तर पतंग म्हणाला की अरे बाबा मला झाडा खेळायला वेळ नाही रे, मला उंच जायचंय. तो म्हणाला उंच उंच म्हणजे किती जायचंय? तर तो म्हणाला मी तू झाड आहेस ना, तर ह्या झाडाच्या वर जाणार आहे, नदीच्या वर जाणार आहे, डोंगराच्या वर जाणार आहे, ढगांच्या वर जाणार आहे, चंद्राच्या वर जाणार आहे आणि उंच सूर्याच्या वर जाणार आहे. आलं लक्षात? तो काय म्हणाला, झाड म्हणालं तू किती उंच जाणार आहेस? तो काय म्हणाला, मी झाडाच्या वर वर वर सूर्याच्याही वर जाणार आहे. तर झाड म्हणाला, नको रे नको, असं करू नकोस, माझ्याशी खेळ ना थोडा वेळ, मला कोणी मिळालं नाही इतके दिवसात खेळायला. तर पतंग म्हणाला, त्याला कुठे थांबायला वेळ होता? तो काय म्हणाला, मला आता थांबायचं नाहीये, हा मी नाही आता कुठेच थांबणार, उंच उंच उंच जाणार. काय म्हणाला पतंग?
3: मी नाही आता कुठेच थांबणार, उंच उंच उंच जाणार.
1: आणि चालला पतंग उंच उंच उंच उंच. थोडा गेला तर तिथे भेटली त्याला नदी. असं नदीवरून उडत चालला पाण्यावरून नदीच्या. नदीने पाहिलं, वा वा लाल लाल लाल रंगाचा पतंग चाललाय. नदी म्हणाली, अरे पतंगा पतंगा थांब ना, आपण वाळूवर खेळूया, माझ्या छान छान लोळण घेऊया. पतंग म्हणाला, ठीक आहे ग नदीबाई, तू सांगतेस खेळायचं म्हणून, पण मला वेळ कुठं आहे गो, मला उंच उंच जायचंय उडत. ती म्हणाली, तुझ्यावर आलो की नाही नदीवर उडत, आता मला आणखी उंच जायचंय. तर नदी म्हणाली, आणखी उंच जायचंय, आणखी किती उंच जाणार आहेस रे? तर तो काय म्हणाला,
3: झाडाच्या

0: कशावर जाणार आहे म्हणाला. तर बरं, नदी म्हणाली ठीक आहे रे बाबा जातोयस. म्हणते अरे तरी रे खेळ रे, जाशील मग थोड्या आणि उंच उडत जायला काय तुला वेळ नाही का, आपण जर थोड्या वेळ खेळूया ना. तर तो काय म्हणाला, त्याला कुठे होता वेळ थांबायला, तो काय म्हणाला
1: मी नाही आता कुठे थांबणार, उंच उंच उंच जाणार.
0: आणि चालला उंच उंच उंच चालला. मग त्याला भेटला एक डोंगर, त्या डोंगराच्या तिथून वरून तो चालला होता उडत. तर चालला चालला तो डोंगर म्हणाला वा वा वा काय छान लाल लाल पतंग आहे, आपल्याला खेळायला मजा वाटेल. म्हणून डोंगर म्हणाला ए ए पतंगा लाल लाल पतंगा जरा थांब ना रे, खेळ माझ्याशी, आपण घसरगुंडी खेळूया. डोंगरावर घसरता की नाही तुम्ही फिरायला गेल्यावर? हा. तर तो म्हणाला की आपण घसरगुंडी खेळूया, थांब ना. तर पतंग म्हणाला अरे ठीक आहे रे, मलाही घसरगुंडी खेळायला आवडेल, पण आता कुठे मला वेळ आहे, मला उंच जायचंय उडत. तो म्हणाला आणखी उंच जायचंय, मी तर डोंगर एवढा उंच, माझ्यापेक्षा आणखी उंच उडणार आहेस? तो म्हणाला हो, मी कुठकुठून आलो आणि कुठे कुठे जाणार आहे. तर तो म्हणाला कुठे किती उंच जाणार आहेस रे? तर पतंग म्हणाला सूर्याच्या वर जाणार आहे, म्हणाला उंच. डोंगर म्हणाला थांब रे, खरं आहे तुला जायचंय पण तुला काय उडता येतच आहे, जरा थांब रे आपण खेळूया ना घसरगुंडी. त्याला तर काय थांबायला वेळ कुठे, तो काय म्हणाला
1: मी नाही आता कुठे थांबणार, उंच उंच उंच जाणार.
0: चालला उंच उंच उंच उंच जाणार. म्हणून डोंगराच्या वरनं गेला, मग आकाशात त्याला भेटले ढग. ढग कसे चालले होते, गडगड गडगड गडगड कडे तिकडून तिकडे चालले होते. ते ढग भेटले, काळे भड भेटले, पांढरे ढग भेटले. त्याबरोबर हा म्हणाला ढग हे पतंग छान दिसतोय लाल लाल माझ्या येते, या पतंगाशी आपण खेळलं तर का होईल, पतंगाला विचारूया खेळतोय का. हा. मग ढगाने विचारलं ए पतंगा पतंगा लाल लाल पतंगा, येणार आहे आपण लपंडाव खेळूया, एकदा काळ्या ढगाच्या मागे जायचं, एकदा पांढऱ्या ढगाच्या मागे जायचं, आपण छान खेळूया लपंडाव. पतंग म्हणाला ठीक आहे रे, मला सुद्धा लपंडाव खेळायला आवडेल, पण आता वेळ कुठे आहे, मला तर जायचं उंच उडत. म्हणाल उंच, अरे बापरे मी ढोक केवढा आकाशात उंच आहे, माझ्यापेक्षा तू उंच उडणार आहेस. तो म्हणाला वा तुला काय माहितीये मी कुठून खालून आलो आणि कुठे उंच जाणार आहे, कुठे जाणार आहेस कुठे जाणार आहेस. पतंग काय म्हणाला
1: झाडाच्या वर, नदीच्या वर, डोंगराच्या वर, ढगांच्या वर, चंद्राच्या वर, सूर्याच्या वर,
0: सूर्याच्याही वर उंच जाणार आहे. डोंगर म्हणाला आहे बाबा इतका उंच जाणार आहेस, आहे बाबा मज्जा आहे काय, जा बाबा, पण हे थोडा वेळ थांब ना, थोडा वेळ खेळूया ना आपण लपंडाव. तो पतंगाला कुठे वेळ होता थांबायला, तो काय म्हणाला
1: मी नाही आता कुठे थांबणार, उंच उंच
0: उंच जाणार. त्याचा आपला एक मंत्र उंचच जाणार, उंचच जाणार, आपला चाललाय उंच उंच उंच उंच उडत. मग त्याला भेटला चंद्र आणि लुक लुक लुक लुक करणाऱ्या कोण चांदण्या, त्या भेटल्या. तर त्या भेटल्याबरोबर त्या काय म्हणाल्या हे लाल पतंग काय छान, आम्ही नुसत्या पांढऱ्या पांढऱ्या पांढऱ्या पांढऱ्या, हा कसा लाल लाल भडक पतंग आहे छान. हे पतंगा पतंगा तू येणार आहे, आपण फेर धरूया, आपण नाच करूया, आपण छान छान खेळूया. पतंग म्हणाला मला पण नाच करायला आवडतं बाबा, आता यकथा यक तू यकथा यक. पण म्हणाला आता काय उपयोग आहे नाच करायला, आता मला वेळ नाही, मला आणखी उंच जायचं आहे. तू म्हणाला आणखी उंच जायचंय, अरे आम्ही तर केवढे उंच, तुम्हाला दिसत पण नाही किती लांब लांब आम्ही लुक लुक लुक लुक करीत असतो. म्हणून काय झालं, मला आणखीन उंच जायचंय. किती उंच जाणार आहेस रे तू? तर म्हणाला मी कुठून आलो आणि कुठे उंच जाणार आहे, किती किती उंच जाणार आहेस? मग पतंग म्हणाला

0: बापरे, चंद्रमण्याला सूर्याच्या वर जाणार आहेस? अरे सूर्य केवढा मोठा, तू केवढा छोटा, हे बघ. माझा एक, तू जाऊ नकोस, इथे थांब, आपण खेळूया आणि मग परत खाली जा. हॅ खाली जा, खाली जा. काय इतका उंच आलो तर काय खाली जायला आलो काय? तर तुम्हाला चंद्र म्हणाला, बरं नाही पण थोडा वेळ थर ना, आपण खेळूया ना आज बीच. पतंगाला कुठे थांबायला वेळ होता? पतंग म्हणाला,
1: मी आता कुठे थांबणार, उंच उंच उंच जाणार.
0: चालला उंच, मग त्याला सूर्याच्या उंच जायचं होतं, पलीकडे जायचं होतं. आधी त्याला चंद्र चांदणे आकाशात वाजवती, थंडी कुडकुड कुडकुड कुडकुड होत होत पतंगाला. मग सूर्याच्या जवळ गेल्याबरोबर छान ऊन लागायला लागलं, कोंबट कोंबट. मग त्याला वाटलं बरं. मग तो तसा चढला वर, आणखीन थोडा वर गेला. मग सूर्याच्या थोडासा वर गेला तर सूर्य म्हणाला, अरे हे कोण येत आहे लाल लाल लाल लाल लाल उडत? तर तो आला होता पतंग. पतंग उडत होता तर लाल लाल. तर सूर्य म्हणाला, अरे पतंगा तू कुठे चाललास? अरे वा वा सूर्यदादा, मी तुमच्याच जवळ आलोय, आता तुमच्यापेक्षाही उंच जाणार आहे. हा माझ्यापेक्षा उंच जाणार आहेस? सूर्य म्हणाला, अरे तू कसं इतक्या उंच जाशील? त्याला काय झालं, आता अशी एक उडी घेणार आणि उंच जाणार. सूर्य म्हणाला, काय तुला उडता येतं काय? तुला उडता येतं की काय? तो म्हणाला, हो येतो उडता, आम्ही किती उंच उडत आलोय तुला माहितीये? सूर्य म्हणाला, कुठे कुठे उडत आलोय सांग रे. तो पतंग म्हणाला,
1: झाडाच्या वर, नदीच्या वर, डोंगराच्या वर, ढगाच्या वर,
0: हा चंद्राच्या वर आणि सूर्याच्या वर. मग सूर्याच्या वर जाणार. तो सूर्य म्हणाला, ठीक आहे माझ्या वर जातोस, जा. पण भाजेल, हा खर्चटेल तुला, भाजेल, लागेल, पोळेल, मग करशील तर जाऊ नकोस, मी सांगतो तर ऐक. पतंग कुठला ऐकायला, त्याला गर्व चढला होता ना आपण इतक्या उंच आलो म्हणून. ते म्हणाला, नाही नाही मी तुझ्या पलीकडे वरती जाणार आहे. त्याने काय केलं, असा मागे मागे मागे सरकत गेला आणि अशी अशी डुंकन उडी मारली सूर्याच्या पलीकडे. पण काय, सूर्याच्या इतक्या जवळ उडी मारल्याबरोबर जायलं काय, सूर्य इतका गरम गरम तापलेला गोळा लाल लाल, तो उडाला भुरकन, जळाला फुरकन. आणि मग हाय हाय हाय हाय व्हायला लागली. मग काय, कुठचा सूर्य कुठचं काय, पतंग करतो हाय हाय. मग पतंग इतका त्याला गर्व झाला आणि फुकटा फुकटी प्राण गेला त्याचा. त्याबरोबर सगळे चिडवायला कसे लागले त्याला, पतंगाला चढली आयटी, पतंगाच्या आयटीची झाली फायटी. पतंगाला चढली आयटी, पतंगाच्या आयटीची झाली फायटी.
2: काय बालमित्रांनो, आजीबाईंनी सांगितलेली गोष्ट

0: बालमित्रांनो, आता आपण जाऊयात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिखली येथे, आणि तिथे आपले बालमित्र आपली वाट पाहत आहेत. चला त्यांना भेटूया.
1: अनुजा प्रताप घाटो.
2: अनुराधा रामभाऊ.

छोट्या दोस्तांनो, आता आपल्यासोबत आहेत आपल्या बालमैत्रिणी लक्ष्मी आणि तेजस्विनी. ह्या आपल्याला ऐकविणार आहेत पंख मला जर असते दोन ही कविता.

0: केव्हा पंख मला पण फुटतील केव्हा।
1: चांदोबाची कविता घेऊन येत आहेत आपले छोटे दोस्त वैभव आणि हर्षद।

0: मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे आपला एक बालमित्र. आपण आलेले आहोत जिल्हा परिषद केंद्रीय शाळा चिखली इथे. तर चला ऐकूयात वर्ग तिसऱ्या मधील विद्यार्थ्यांची गाणी.
1: विशाल संतोष लाड. चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ, तेथील हिरवी गंमत जम डोळे भरून पाहू. लाल

मासोळ्यांचे सर्व पाने होडी मधून जाऊ, चला गड्यांनी आपण सारे कोकणात जाऊ, वन बांबूचे रान काजूचे अन आंब्याची राई, जांभूळ फणस कोड मेवा देऊन जाई, जावळ्यातून माडांच्या रे चंद्र पसरतो भाऊ, चला गड्यांनी आपण सारे कोकणात जाऊ, ओढ्यावरती शंख वाय खाली वाय पाणी, झाडावरती पक्षी गाती मंजुळ मंजुळ गाणी, शहाळातले पाणी पिवनी पक्षा संगे राहू, चला गड्यांनी आपण सारे कोकणात जाऊ, निळ्या रुपेली लाटा येती सागर काठावरी, मोर नाचरे नक्षित जाती नक्षी वाळूवरी, जीवास वाटे घर कौलारू बांधून तिथे राहू, चला गड्यांनी आपण सारे

शाबास. आता आपल्यासोबत आहे आपला एक बालमित्र निखिल आणि तो आपल्याला ट्रॅफिक सिग्नलवर एक छानशी कविता ऐकवणार आहे. चला ऐकूया त्याची ही कविता. बालमित्रांनो, आता आपण आहोत वर्ग 3 मध्ये आणि इथे फळ्यावर गणित लिहिलेले आहेत. तर चला आपले बालमित्र आपल्याला मापन सांगणार आहेत. ऐकूयात त्यांनी काय सांगितलं आपल्याला ते. शाबास. आता आपल्यासोबत आहे आपला एक बालमित्र निखिल आणि तो आपल्याला ट्रॅफिक सिग्नलवर एक छानशी कविता ऐकवणार आहे. चला ऐकूया त्याची ही कविता.

धावा मला पाहून रस्त्यावर वाहनाची ये जा। मोठा भाऊ लगेच म्हणे, आता नंबर माझा सांगा त्याची आज्ञा मोडून कसा।

0: थांब धावती धाकट्याचे ऐकले तर मी तर गाड्यान थांबती कळत नाही मला मी कुणाची बाजू घेऊ।
1: बालमित्रांनो आता एक वर्ग तिसऱ्यातला बालमित्र आपल्यासोबत आहे, चला ऐकूया तो आपल्यासाठी काय घेऊन आला तो।
2: वैभव केरास।

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिखली येथील आपले छोटे दोस्त, आता आपण भेटायला जाऊयात आपल्या जवळपास उडणाऱ्या पक्ष्यांना. चिमणी चिवचिव करून सकाळी आपल्या मनाला प्रसन्न करते, या पाखरासाठी आपली ही बालमैत्रीण म्हणते,

0: बालमित्रांनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या, कार्यक्रम बालसभा, स्वरानंद कम्युनिटी रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. बालमित्रांनो, पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्ते.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: ऊर्जेचे म्हणजेच विंड एनर्जीचं महत्व आणि अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून पृथ्वीचं रक्षण करण्याच्या पर्यायांवर प्रकाश टाकण्यासाठी आजचा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जात असतो. जयंती. भारताचे प्रसिद्ध ज्येष्ठ समाजसेवक, माहितीच्या अधिकारासाठी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध जनआंदोलन उभारणारे किसन बाबूराव हजारे म्हणजेच आपले अण्णा हजारे यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या निस्वार्थी देशसेवेला आज वंदन करण्याचा दिवस.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

श्रीराम समर्थ 15 जून। मी फक्त एका नामातच आहे। मनुष्य कितीही मोठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी जर तो नामात राहत नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही। संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे। आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असे काही नाही। तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असेही नाही। संत जरी झाला तरी त्याने चार माणसांसारखेच वागावे। काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे। अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही। साधूच्या अंतकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ सिंह साप त्याला त्रास देत नाही। अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही। शिवाय साधूंच्या शुद्ध अंतकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो। अशा रीतीने संतांच्या अंतकरणाची प्राणीमात्रांनासुद्धा जाणीव असते। अशा संतांचा सहवास मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे। परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात ना मिळणे हेच संतांच्या संगतीत राहून साधायचे असते। संतांची अखंड

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा. केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: श्री राम समर्थ 15 जून।
1: कृषि संदेश।
2: वाढीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, त्याच्यामुळं आपल्याला निव्वळ नफा जो आहे तोही सुद्धा कमी होतो। भाजीपाला पिकं सहसा बागायती म्हणून घेतली जातात आणि पिकास पाणी दिलेली आहे, आपल्याला अतिशय चांगला पैसा भाजीपाल्यातून होतो आणि त्यासाठी आपल्याला काळजीही तेवढी घेणं गरजेचं असतं। विशेषतः उन्हाळ्यामध्ये भाजीपाला पिकामध्ये पाण्याचं व्यवस्थापन आणि तुषार सिंचनाचा वापर करताना आपल्याला काही काळजी घ्यावी लागते, तर त्या मूलभूत बाबी आपण आता जाणून घेणार आहोत। भाजीपाला पिकास गरजेपेक्षा जास्त किंवा कमी पाणी दिल्याने त्याच्या वाढीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, त्याच्यामुळं आपल्याला निव्वळ नफा जो आहे तोही सुद्धा कमी होतो। भाजीपाला पिकं सहसा बागायती म्हणून घेतली जातात आणि पिकास पाणी देण्यासाठी योग्य रानबांधणी करणंही त्याच्यासाठी गरजेचं असतं, अन्यथा पिकास योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी पाणी मिळत नाही, परिणामी काय होतं की पिकाची समप्रमाणात वाढ

0: व त्याचा पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. भाजीपाल्याची पिकं पाण्यासाठी अतिशय संवेदनशील असतात. जमिनीच्या प्रकारानुसार योग्य मात्रेत व योग्य अंतराने पाणी देणं आवश्यक असतं. सर्वसाधारणपणे हलक्या जमिनीत 4 ते 6 सेंटीमीटर, मध्यम जमिनीत 6 ते 8 सेंटीमीटर व भारी जमिनीत 8 ते 10 सेंटीमीटर उंचीचं पाणी भाजीपाला पिकास लागतं. हलक्या जमिनीत कमी अंतराने तर भारी जमिनीत जास्त अंतराने अंतर ठेवून जर पाणी भाजीपाला दिलं तर ते चांगलं असतं. त्यानुसार रब्बी हंगामात हलक्या जमिनीत 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं, मध्यम जमिनीत 12 ते 14 दिवसाच्या अंतरानं व भारी जमिनीत 18 ते 20 दिवसाच्या अंतरानं भाजीपाला पिकास पाणी द्यावं लागतं. हा एक सर्वसाधारण संदेश आहे आणि याच्यासाठी आपल्याला जर खोलवर पीक वाढ जायचं असेल तर आपल्याला तज्ज्ञांच्या सल्ल्यांची गरज असतं. पण उन्हाळ्यामध्ये भाजीपाला पिकं जेव्हा आपण घेतो तर नगदी पिकं असल्यामुळं ठिबक सिंचनाचा वापर त्याच्यामध्ये अतिशय फायदेशीर ठरतो. आधुनिक सिंचनाच्या वापरानं उपलब्ध पाण्यामध्ये भाजीपाल्याचं जास्त क्षेत्र लागवडीखाली आणता येऊ शकतं. तसेच पाहिजे तेव्हा योग्य त्या प्रमाणात पिकास पाणी देता येतं आणि पिकाची वाढसुद्धा जोमदार होते. कीड व रोगासाठी प्रतिकार शक्तीसुद्धा जर पाण्याचं व्यवस्थापन आपण सूक्ष्म सिंचन म्हणजे याला ठिबक सिंचनानं जर केलं तर कीड रोगाचा प्रादुर्भावसुद्धा तुलनात्मकदृष्ट्या आपल्याला कमी आढळून येतो. भाजीपाल्याची प्रतसुद्धा चांगली मिळते त्यामुळे चांगला बाजारभावसुद्धा मिळतो. तुषार सिंचनाचा वापर कमी उंचीची जी पिकं आहेत उदाहरणार्थ कांदा आहे, लसूण आहे, या पिकात करता येतो. मात्र इतर भाजीपाला पिकं उंच वाढणारी असल्याने त्यात ठिबक सिंचनाचा वापर करावा. भाजीपाल्यात तुषार सिंचनाच्या वापराबाबतीमध्ये जर गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्राकडची जी कृषी अभियांत्रिकी शाखा आहे त्यांच्याशीसुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. म्हणून आपण काय करायला पाहिजे, सर्वसाधारणपणे जर विचार केला तर प्रत्येक पिकासाठी पाण्याची गरज ठरविण्यासाठी लागणाऱ्या ज्या बाबी आहे त्याचासुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. बाष्पीभवनाचा दर मिलीमीटर प्रतिदिवस किती आहे, संबंधित पिकाच्या वाढीचे गुणांक, तोटीतून पाणी पडण्याचा सरासरी दर मिलीमीटर तासामध्ये किती आहे, जमिनीत पाणी मुरण्याची गती मिलीमीटर प्रति तास किती आहे, मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये पाण्याची कमतरता असते आणि विशेषतः याच काळात भाजीपाला पिकांना पाण्याची गरज जास्त असते. भाजीपाला पिकासाठी पाण्याची गरज आपल्याला काढण्यासाठी एक सूत्र असतं ज्याला पिकाच्या पाण्याची गरज बरोबर 2 दिवसाचे बाष्पीभवन मिलीमीटरमध्ये गुणिला बाष्पीभवन मापक गुणांक गुणिला पीक गुणांक. तर बाष्पीभवन मापक गुणांक जो असतो तो 0.7 एवढा समजला जातो. तर पीक गुणांक हा पिकाच्या वाढीनुसार बदलत असतो. भाजीपाला पिकासाठी पीक गुणांक पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत 0.3 ते 0.4, नंतर सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत 0.7 ते 0.9, जोमदार वाढीच्या अवस्थेत 1.05 ते 1.2 आणि पीक काढणी अवस्थेत 0.65 ते 0.55 धरणं संयुक्तिक असतं. परंतु असं असलं तरीही आपण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेषतः कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी अभियांत्रिकी शाखेच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळ्यात भाजीपाल्याचं पाण्याचं व्यवस्थापन आधुनिक सिंचन पद्धती वापरून जर केलं तर आपल्याला त्याचं प्रभावी फायदा होतो आणि त्याच्यामुळे आपलं उत्पादनसुद्धा वाढेल. त्यामुळे आपण आवश्यकतेनुसार कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी अभियांत्रिकी शाखेशी संपर्क करा आणि योग्य पाणी व्यवस्थापन भाजीपाला पिकात करा असा संदेश देईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा, त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही. आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. मानव अनादि काळापासून ती दूर करण्याची, त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे, पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे. या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं. आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय अशी सर्व धर्मांची सांग आहे. सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही. ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही, ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे. या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन, ह्या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघ जीवन नव्हे. खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे. अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे. त्याच्या मागे, त्याच्या पलीकडे ज्यात दुःखाचा रिघाव नाही असं ते अनंत जीवन विस्तारलेलं आहे. त्या अनंत जीवनाला, त्या अनंतालाच काही लोक गॉड म्हणतात, काही अल्ला म्हणतात, काही जिहोवा म्हणतात, काही जोव म्हणतात, तर काही त्याला आणखीच निराळं नाव देतात. वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय. हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत, त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल, म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल. या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते. एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला. तो डास मारण्याच्या इराद्याने त्या माणसाच्या एका मित्रानं त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली. आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो. आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे. हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे, आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही. पण ह्यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे? ते म्हणतात हे जग काहीच नाही, या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुतः सत्य आहे. मुश्किल आहे ती इथेच. हा अघोरी उपाय आमच्या सर्वस्वावर वरवंटा फिरवणारा असतो. असा कसा हा उपाय? ह्याला उपाय कसं म्हणता येईल? मग काय सुटकेचा काहीच मार्ग नाही? त्यावर वेदांत म्हणतो की हे सगळे धर्म जो उपाय सुचवत आहेत तो अगदी बरोबर आहे, फक्त तो नीट समजून घ्यायला हवा. पुष्कळदा तो चुकीने समजला जातो, कारण त्यांना काय म्हणायचं आहे हे ते धर्म नीट स्पष्टपणे सांगत नाहीत. आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोहोंच्या संमिलनाची. हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच पुरत असतात. नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही, ह्यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य आहे. पण ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापांनी मरतो. पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्ट ओढवतात, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी, तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्ती

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यूनेस्को दिल्ली प्रस्तुत करता है खाना बदोशों की दुनिया।

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
2: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: ग्रामगीता चिंतनाच्या 12 भागात घेऊया. या भागाची सुरुवात करत असताना मागील भागाचं विशेष चिंतन याप्रमाणे: ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनही अपूर्ण, ते आपुल्यापरी कराया पूर्ण, सद्बुद्धी दिली मानवा. वंदने राष्ट्रसंतांच्या सहवासात संसर्गाचा वाईट प्रभाव होऊ नये यासाठी पुढे ते लिहितात: एका पासूनी अनेक व्हावे, अनेकाशी एकत्वी आणावे, हा आपला मूळ संकल्प देवे, चित्ती घातला सर्वांच्या. अनेक ईशना प्रेरणा, त्या कारण होती आत्मविकसना, पुत्र पौत्रादी रूपे नाना, मानव आपना प्रगटवी. कोणी शिष्य शाखा वाढवी, कोणी ग्रंथाधिक उपजवी, जगी आपली परंपरा चालावी, ऐशी इच्छा स्वाभाविक. जगावरची मानव जगला, समुदायातची उन्नत झाला, तो समुदायाचे कार्य विसरला तरी ते उचित कैसे. पिंड ब्रह्मांड हे निगडित, संस्कारही जगाशी संबंधित, आत्मज्ञाने राहू जीव अलिप्त, परी उपेक्षान व्हावी जगाची. सत्य शिव सुखी सुंदर, ऐसा व्हावा हा संसार, देवे सोपविले कर्तव्य थोर मानवाप्रती. मानवे आपला उद्धार करावा, तैसाची समाज सुधारावा, यासाठी दिला धर्म आघवा, नेमुनी सकळा. यासाठीच झाले अवतार, यासाठीच संत भक्तांचा व्यवहार, सुखी करीन अवघाची संसार, ब्रीद तयाचे. याप्रमाणे या ग्रामगीतेच्या 12 भागामध्ये श्रोते म्हणतात, हे ठीक आहे महाराज, आमच्या एकट्याने काय होईल, त्यासाठी आम्ही काय करावं, आमचे म्हणणे गावातील लोक ऐकतील काय, यासाठी काय प्रक्रिया आहे ते सांगा. वंदनी महाराज उत्तर देतात, आपण पुसली या प्रश्नाचे, मी उत्तर देईन साचे, परी लक्षी ठेवूनी हृदयाचे, आचरा तैसे. मी सांगेन म्हणून नव्हे, संती हेची कथिले बरवे, माझा विश्वास जेथे धावे तेची सांगेन तुम्हाला. सर्वाधी एक निश्चय, लोक असती अनुकरण प्रिय, विशेष दिशेती घेती सोय न सांगताही. मुख्य कार्यकर्त्याची राहणी, निरीक्षोनी बघती कोणी, लागती त्याच्याच मागे धावोनी, वत्स जैसे. म्हणून कार्यकर्त्यात असावे आकर्षण, सेवा चारित्र्याचे ओजपूर्ण, सुधारणही त्या वाचून गावाचा कोण्या. या मार्गानेची जनजागृती, हेची सूत्र घ्यावे हाती, आपण वागावे तैसे वागती जनही सारे. यासाठी प्रथम करावी आपुली शुद्धी, शरीर शुद्धी, हृदय शुद्धी, घर शुद्धी, ग्राम शुद्धी, सर्वतोपरी. जैसे तुम्ही कराल आपुले घर, ते पाहतील जन सत्वर, करतील तैसेची प्रकार आपुल्या घरी. सुंदर दृश्य पाहता डोळा, आवडे पाहणारा सी तसाची सोहळा, आपणही वर्तावयाचा आळा करीतो प्राणी. फुललेली बाग पाहिली, अनंत रंगी फुले फुलली, सुरस फळांनी बहरली सौंदर्य खाणी. पाणी वाहे झरणापरी, वृक्षलतांच्या कुंजांतरी, अमोद दरवडे नानापरी फळाफळांचा. गर्द छायेतडी हिरवड, दुर्वांकुराचे जाडे कोमड, नाना रंगी पाखरे सोजवड, मन मोहविती जीवांचे. कोठे पाणी चमके आरशापरी, कोठे दगडांच्या कणांची कुसरी, कोठे कोमल रूप भूमिधरी वाटे अंकी लोळावे, कोठे भूमीचेही भिन्न वर्ण, कोठे काळे पिंगटपण, कोठे पांढरे लाल मधुन स्वर्णापरी. लतावरी झुलती पक्षी, सर्व फळाफळांचे साक्षी, जरी फिरती अंतरिक्षी, पिकली फळे त्या ठाई. उडोनी तेथेची मारती झडप, रसाचा आस्वाद घेती अमुप, जैसा करील प्राणी संकल्प, तैसा भोग त्या पावे. जिकडे तिकडे सुगंध उसळे, उल्हासित इंद्रिये भोगती सगडे, नाक कान जीभ डोळे नाना विषय रसानंद. ऐसे दृश्य पाहे प्राणी, तेव्हा आपणही करावे वाटे मनी, जातो घरासी परतुनी, सजवाया घर आपुले. लहान अंगणी बाग लावी, अथवा कुंडीतची फुले फुलवी, शृंगारी झोपडी आपुली बरवी आपुल्यापरी. जरी त्या बागची न दिसता, तरी तो कैसा प्रयत्न करता, ऐसाची आहे मानव सत्तत्वता, जे देखे ते आपण करी। विशेषता ऐसे मुलांचे वागणे, त्यांचे कार्यची प्रतिध्वनी उठवणे, जे जे पाहतील डोळ्याने त्याची आचरती उल्हासे। म्हणून मुख्यांचीही जबाबदारी, जे जे करतील ग्रामाभितरी, मुले आचरतील घरी दारी, माता पित्याशी वडवोनी। याकडे जरा दुर्लक्ष झाले तर वाईट संस्काराचा संसर्गात समाज यावयास वेळ लागणार नाही। प्रमुख माणूसच बिघडला तर गावच दुःखात बुडेल, हे सगळं कार्यकर्त्यावर आहे। गावाचा मुखंड दारू प्याला म्हणून व्यसन लागले बहुतेकाला, मग सर्व गावची लागला गटार गंगे मार्गी। तैसेचे आहे जुगाराचे, चोरीचे आणि व्यभिचाराचे, पहिले बिघडती मुखंड आमुचे, मग बिघडे गाव सारा। आज जे जे लोकांचे बिघडले ते तरी कुणाचे होते पाहिले, म्हणूनच तैसे करू लागले लोक सर्व। स्वतः प्रथम त्याने आचरिले, मगची लोकांना सांगितले, म्हणूनच जनलोक रंगले रंगी त्याच्या। सर्व गावाचे वर्तन कार्यकर्त्यावरची जाण, कार्यकर्ते गावाचे प्राण समजो आम्ही। गावी चार भले वागती तरीच गावा होय उत्तम गती, मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती तरी सर्व गावची तैसे। गाव म्हणजे शुद्ध आरसा, जे दाखवाल ते दिसेल सहसा, जे कराल ते करील खासा गाव आमुचा। मी जे प्रारंभी बोललो मग बघोनी प्रसन्न झालो, तैसाची घरी वर्तू लागलो, ऐसे होते सकळांचे। म्हणून मी आपणाशी विनवितो, योग्य जो वाटे आदर्श तो निर्माण करूनी ठेवता येतो प्रभाव आपल्या अंगी। अस्थि पंजर फकीर तो आज भूमिदान यज्ञाचा उठवी आवाज, तरी तीच लाट उसळली सहज गावोगावी। कार्यकर्ता तोची गावाचा, ज्यास लोभची नाही कोणाचा, आमचा गावची मोक्ष आमचा मानावा त्याने। मग त्याचा आदर्श गाव पाही, सर्व गावची सुधरवणी जाई, मुखंडावरीच गाव राही तुकड्या म्हणे।
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म।
0: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे। MBA MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA BMS BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा। विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव।
4: श्यामची आई, परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव तीर्थयात्रार्थ पलायन। सिंहस्थात नाशिकला आणि कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते, त्यावेळेस उत्तरेकडची गंगा दक्षिणेकडची गोदावरी आणि कृष्णा यांना भेटावयास येते अशी गोड कल्पना आहे। आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुद्धा कोमल भावना दिल्या आहेत, निसर्गाला मानवी कुटुंबातला बनवला आहे। दूर दूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटावयास येतात, मग माणसांनी भेद नये का विसरू। हा बंगाली आणि हा मद्रासी, हा पंजाबी, हा परदेशी, असं प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो, पण आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचं ऐक्य नाना रीतीनं आपल्या मनावर ठसविण्यासाठी प्रयत्न केले आहेत। स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मिलन करता येतं। गंगा सागराला मिळालेली आहे आणि तिला स्वतंत्र अस्तित्व आहे। भेदात अभेद पाहणं ही पूर्वजांची थोर दृष्टी होती। त्यावर्षी कन्यागत असल्यामुळं वाईला हजारो स्त्री पुरुष यात्रेला जात होते। आमचा लहानसा पालगड गाव वाईपासून किती दूर, पण आमच्या गावाहून बैलगाड्या करून कितीतरी लोक जात होते। माझे एक चुलत आजोबा, माझ्या आईचे चुलते, त्यांच्या पत्नी आणि इतर गावातील मंडळी जाण्याचं ठरत होतं। चांगल्या 10-12 गाड्या एकदम निघणार होत्या। पालगड ते खेड आणि खेड ते चिपळूण असं मुक्काम करीत त्या गाड्या जाणार होत्या। वाटेत रानात उतरावं, नदीकाठी मुक्काम करावा, पिठलं भात खावा, जेवावं आणि पुढे जावं। असं करीत मंडळी जाणार होती। अशा प्रवासात खूप मजा येते। मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही। सृष्टी माईजवळ एक मिनिट उभं राहावं आणि जावं, त्यात काय आनंद। आईच्या मांडीवर लोळावं, तिच्याजवळ बसावं, खेळावं, यातलं सुख त्याचं वर्णन का करता येईल। निसर्ग ही आपली माताच, त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ। तिच्याजवळ घटका घटका राहू द्या। या बैलगाड्यांच्या प्रवासात फार मौज असते। रात्रीच्या वेळी तर फारच आनंद, शांत वेळ असते। झाडांमधून वरचे तारे आणि चंद्र मधून मधून डोकावत असतात। बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो। खळ खळ खळ खळ, आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा, त्याचे ते आगीसके डोळे हाकारे करावे आणि वाघ पुन्हा जंगलात शिरावा। त्या बैलगाड्यांच्या प्रवासात हे सारं मिळतं। लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळं की आपण सर्वांच्या बरोबर जावं, मी आईच्या पाठीमागे लागलो होतो।
5: आई जाऊ दे ना मला, कार्तिक स्नान सारी स्नान केली, मला गंगेचं स्नान करून येऊ दे ना, तुझा मुलगा पुण्यवान नको का व्हायला।
4: आई म्हणाली, श्याम अरे आजच्यानं काय झालं, पुढे मोठा हो आणि जा गंगा गोदांना भेटायला, आज आपण गरीब आहोत, नाही म्हटलं तरी 5-6 रुपये तुझ्या करता द्यावे लागतील, कुठून आणायचे बाळ पैसे। आई बापांची आज्ञा हीच तुझी कृष्णा, हीच गंगा। पुंडली आई बापाचे पाय सोडून समोर देव आला तरी उठला नाही, तो त्यांचे पाय चेपीत बसला। खरं ना, पण मी म्हटलं
5: आई ध्रुव तर आई बापांना सोडून गेला, पुराणात दोन्ही प्रकार आहेत, आई पुढचे कोणी पाहिलंय, चांगलं करावायचं मनात आलंय की लगेच करावं, त्याला वेळ बघत बसू नये असं त्या सत्यनारायणाच्या कथित नाही का। आई जाऊ का ग, तात्यांना सांगितलं तर ते मला फुकट सुद्धा नेतील, ते का पैसे मागतील का तुला।
4: आई म्हणाली, अरे ते पैसे घेणार नाहीत, हा त्यांचा मोठेपणा। आपण ओशाळवानं जावं का, दुसऱ्यावर बोजा घालावा का, दुसऱ्याच्या जीवावर देवाची पूजा नाही करता येत। दुसऱ्यांनी लावलेल्या आणि वाढवलेल्या फुलझाडांची फुलं तोडून देवाला वाहण्यात काय रे स्वारस्य। स्वतः श्रम करावे, स्वतः मिळवावं आणि देवाला अर्पण करावं। जायचं असेल तर पायी जा, आहे ताकद।
5: आई मी दमून जाईल ग, 6 कोस चालन पण पुढे आणि गाड्या पुढे निघून जातील, मला सोबत मला भीती वाटेल ग, आणि गाड्या बरोबरच चालत जाणं म्हणजे त्याला लाजवणं, मग मला गाडीत घेतीलच ना ते, त्यांना तर मी पायी येत आहे हे कळता कामा नये, पण त्यांची सोबत तर हवी, आणि पुन्हा इतके 40-50 कोस माझ्याच्यानं चालव

0: घालतील. त्याला भूक लागली तर गाय माऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडील. देवाकडे जो जावयास निघाला त्याला सारे मित्र, सारे सखे, त्याचे सारे गडी, सारे सहाय्य करणारे. आहे का ध्रुवाची श्रद्धा, त्याचा तो भाव वेडा. हे काय रडावयास काय झालं? अरे आपण लहान माणसं, अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत. वेडा, हट्ट घेऊ नकोस. मला खूप वाईट वाटलं. उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती, पाठोपाठ त्यांना न दिसू अशा रीतीनं आपण जावं असं मनात येत होत. आपण दमू थकू, आपणास भूक लागेल, खायला काय, नाना शंका मनात येत होत्या. पाणी प्यावं आणि झाडाचा पाला ओरबडून खावा. बकरी पानावर जगते, आपण जगू. चिंचीची, करवंदीची कोवळी पानं खाऊ असं मनात योजत होतो. रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली ते कळलंच नाही. मी उठलो तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या. त्या दिवशी शनिवार होता, शाळा होतीच. मी पटकन तोंड धुणे आटोपले, झटपट आंघोळ केली, संध्या केली, नमस्कार घातले, तुळशीला पाणी घातलं, पाटी दप्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो. आई म्हणाली, अरे इतकी काही का, मी पानगी करते, ती खा मग शाळेत जा. बन्या बापू कुठे अजून गेले आहेत, बस जरा. मी रागानं म्हटलं, मला नको जा पानगी बिनगी, खायला देतेस पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस. मला वाईची भूक आहे, खायची नाही, मी आपला शाळेत जाऊन बसतो.
1: आई जरा रागानं म्हणाली, पुन्हा माग तर खरे खायला, बघ देईल का. सारे तुझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे, मोठा राजाच की नाही तू. राजाचं तरी पोटी यायचं होतं. भिकाराच्या घरात जन्मून राजाची ऐट्रे कसली चांगली पानगी देते ती नको म्हणतो. दुपारी पण नको ज्यूस, खायची भूक नाही म्हणे. किती दिवस राहतोस उपाशी, बघते श्याम मागे फिर, आईचं ऐकावं सांगितलेलं. पण मी न ऐकता झपाझप जात होतो. अजून शाळेत मुलं यायला लागली नव्हती. वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला आणि
0: देवा माझा निश्चय तू टिको, तू माझा सहाय्यकारी हो अशी प्रार्थना केली. मी शाळेत गेलो तेव्हा एक सुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता. शाळा अद्याप उघडलीही नव्हती. माझं दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवलं आणि मी शाळेतून बाहेर पडलो. मुलांनी मला पाहू नये म्हणून मी झपाट्यानं जात होतो. मी गावाबाहेर आलो, गावची नदी ओलांडली आणि पुढे चाललो. तिठ्यावर आलो जिथं तीन रस्ते फुटतात त्या जागेला तिठा म्हणतात. एका बाजूला दापोलीचा रस्ता होता, एका बाजूला खेडचा रस्ता होता. मी खेडचा रस्ता धरला आणि चालू लागलो. पहाटे निघालेल्या गाड्या कितीतरी लांब गेल्या होत्या. त्या गाड्या 10-11 वर्षाचा मुलगा कशा गाठणार, मला माझं भानच नव्हतं. पण ऊन लागू लागलं, मी दमून गेलो, मला रडू येऊ लागलं. घरी परत जाण्याची लाज वाटू लागली. पण घरी नाही जायचं तर कुठं जायचं, रानात कुठं राहणार आणि किती वेळ राहणार. मी माघारी वळलो, माझ्या गावाकडे पावलं वळवली. डोळ्यातून पाणी गळत होत आणि सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जायचं. जणू सूर्याचे किरण माझे अश्रू पुषित होते. भर दुपार होण्याची वेळ, सूर्य डोक्यावर आला, मी घामाघूम झालो. सकाळपासून पोटात काही नव्हतं. मी पालगड गावाजवळ आलो पण गावात शिरण्याची लाज वाटू लागली. स्वाभिमान म्हणे गावात जाऊ नको, घरी जाऊ नकोस. आणि पोट म्हणे घरी जा. घरी न जाण्यात कसला स्वाभिमान, आई बापांशी का स्वाभिमान दाखवायचा. प्रेम करणाऱ्या समोर स्वाभिमान दाखवणं म्हणजे प्रेमाचाच अपमान आहे. गावात शिरण्याचं धैर्य मला झालं नाही. गावाबाहेर नदीकाठी झोळाईचं देऊळ होतं, ही आमची ग्रामदैवता. बाळांतिणी बाळंतपणातून उठल्या की मूल घेऊन झोळाईला जातात. तिची खणा नारळानं ओटी भरतात. माहेरवासिनी सासरहून आल्या तर झोळाईला जातात. मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो. त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे. अंधारात लपून बसलो पण किती वेळ बसणार, पोटात कावळे ओरडत होते. शेवटी लाज लज्जा सोडली, स्वाभिमान दूर केला आणि देवळातून हळूच बाहेर पडलो. गावच्या रस्त्याला लागलो. गावातील घरं दिसू लागली. खाली मान घालून चाललो होतो. पाय चटचट भाजत होते आणि आत हृदय जळत होतं. वरून डोळे गळत होते. असा मी चाललो. इतक्यात माझं मनगट कुणीतरी धरलं. अरे आहेस तरी तू कुठं, तुला शोधायचं तरी किती.
1: गळ्याला फास लावायचास,

0: एखाद्या वेळी
1: असे शब्द माझ्या कानी पडले, ते माझे चुलते होते.
0: गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता. चुलते, वडील, घरची शेजारची सारी माणसं मला धुंडीत होती. शाळेतील मुलांनी पाटी दप्तर घरी आणून दिलं, तेव्हा कळलं की मी हरवलो. आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडी पुस्ती वाईट आली होती म्हणून मला मारलं होतं. मी निघून गेलो, त्यामुळं पुन्हा आज मला मार बसेल म्हणून गेलो असेल असं हेडमास्तरांना वाटलं. ते हेडमास्तर फार मारकुटे होते. निगडीच्या काठांच्या भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवीत आणि मुलांना गुरासारखे झोडपीत. छत्रीच्या लोखंडी काडीने सुद्धा मुलांना उपड्या हातावर, बोटांच्या पेऱ्यांवर ते मारीत. ते गांजा ओढीत असत आणि तर्र होऊन येत असत. त्यांची बदली व्हावी म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो. मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटलं. आपल्या मारण्यामुळं हा परिणाम झाला असं त्यांनी मनात घेतलं. ते जरा घाबरले. विहिरीत जीवबी उतर नाही दिला अशी त्यांना धास्ती वाटली. शाळा सुटल्यावर वर्गातील मुलं वाटलं की माराला भिवून शाम पळाला. वडील पहाटे उठून मला घरी खरडे घासायला आणि कित्ता गिरवायला लावीत असत. अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो. मास्तरांनी उगीच श्यामला इतकं मारलं, पोरगा कुठं गेला? आता काही कमी जास्त झालं तर न व्हावे ते झालं तर, असं शेजारी म्हणू लागले. वडील हेडमास्तरांकडे गेले आणि त्यांना पुष्कळ टाकून बोलले. हेडमास्तर म्हणाले, आजपासून तुमच्या मुलाला चार बोटही लावणार नाही. म्हणजे तर झालं ना, तुमची मुलं चांगली व्हावी म्हणून लावतो हात. मला त्यात काय मिळवायचंय? तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही. बरं भाऊराव. पण वडील म्हणाले, पुन्हा लावणार नाही, पण आधी सापडू दे तर खरा. घरात जेवणं तशीच राहिली होती. आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो अशी शंका आली. पण तिनं ती बोलून दाखवली नाही. तिला ते शक्य वाटलं नाही. चुलत्यांनी माझी बकोटी धरून आणलं. रस्त्यात मुलांची गर्दी चोराला पाहावयास जसे लोक जमतात ना, तसं मला पाहावयास मुलगे जमले. वाटेत वडीलही भेटले. जा रे आपापल्या घरी, का तमाशा आहे? वडील मुलांना रागानं बोलले आणि मुलं निघून गेली. वडील माझ्यावर रागावले नाहीत, काही नाही. ती वेळ राग भरण्याची नव्हती. मी दमलो होतो. घरी येऊन अंथरुणावर पडलो. थोड्या वेळानं वडील आले आणि म्हणाले, श्याम पुन्हा नाही हो मास्तर मारणार. अरे मास्तरांनी मारलं तर असं पळून का जावं? आमच्या वेळेस तर घोडीवर सुद्धा चढवीत, मुलाला उलट टांगून खालून मिरच्यांची धुरी घालीत आणि वर छड्या मारीत. माराला भिवून कसं चालेल? मास्तर मारणारच. मारणार नाही तो कसला मास्तर? उठ, हातपाय धु. तोंडबग कसं झालंय? कोकंब्यासारखं लाल. वाढ ग त्याला. हां, त्याचं पान घे. मी उठलो, हातपाय धुतले. माझ्या पळण्याचं निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेलं पाहून मनात जरा बरं वाटलं. मारण्याचं आता कमी करतील असं वाटलं. माझ्यामुळं ते जपून वागतील आणि इतर मुलांनाही मारलंच तर बेतानं मारतील असं मनात येऊन आनंद झाला. इतर मुलांवर मी केवढा उपकार केला असं वाटलं. ती मुलं माझे आभार मानतील असं वाटलं. बाजीरावाच्या पळण्यानं मराठ्यांचं स्वराज्य गेलं, पण श्यामच्या पळण्यानं वर्गाला स्वराज्य अगदी पूर्ण जरी नाही तरी वसाहतीचं तरी मिळालं. आणि हे सारं श्यामच्या ध्यानीवरी नसतानाही. मी का पळून गेलो होतो हे तीन जणांना माहीत होतं, मला, आईला आणि देवाला.
2: तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ. 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओ.

इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातील गाण्याची ही धून होती. मित्रांनो, ही गाण्याची धून लावण्यामागे एक विशेष कारण आहे, ते म्हणजे इंग्रजी. मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषा येणं हे फार महत्वाचं आणि गरजेचं ठरत आहे. आणि याच विषयावर आधारित आता आपला पुढचा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत महेश जगताप, श्री दत्त गायकवाड आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एज्युकेशनल काउन्सिलर डेव्हिड वायदंडे. ऐकूयात कार्यक्रम नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश.

मित्रांनो, आत्ताच आपण नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश याविषयी माहिती घेतली. याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं एज्युकेशनल काउन्सिलर डेव्हिड वायदंडे यांनी. त्यांच्याशी चर्चा केली होती महेश जगताप आणि श्रीदत्त गायकवाड यांनी. हा कार्यक्रम आपण 107.4 FM वरून विद्यावाणी समुदाय रेडिओवरून ऐकलात.

0: आपण ऐकत आहात विद्यावाणी, आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ, फक्त 107.4
1: 107.4 FM विद्यावाणी सामुदायिक रेडिओच्या प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत या चित्रपटातील शंकर महादेवन यांच्या स्वरातील एक गीत. ऐकूया.

0: श्रोतो, आताच आपण लक्ष या चित्रपटातील शंकर महादेवन यांच्या स्वरातील गीत ऐकलं. हे गीत आपण 107.4 FM वरून विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून ऐकलं.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. व्हिजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
3: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KCE's ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे, जळगाव.

0: नमस्ते बालमित्रांनो, बालसभा या आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. ज्या कार्यक्रमाची तुम्ही अत्यंत उत्सुकतेने वाट पाहता तो कार्यक्रम आता आपण सुरू करूयात. आजीबाईच्या छान छान गोष्टी तुम्हाला आवडतात की नाही? आवडतात. बरं, तर चला ऐकूया आपल्या आजीबाई आज आपल्याला कोणती गोष्ट सांगणार आहेत त्या.
1: पतंगाला आई चढली होती बरं काय का, त्याची गोष्ट आपल्याला आता ऐकायची. एक होता पतंग. पतंगाचे कोणकोणचे रंग असतात? लाल, खूप रंग असतात हो की नाही पतंगाचे. पण आपल्या गोष्टीतला पतंग आहे ना तो होता लाल रंगाचा, लाल भडक अगदी तांबडा तांबडा. तो पतंग उडवत एक दिवस एक मुलगा चालला होता. कोण बरं, तुझं नाव काय?
2: नितीन.
1: तुझाच होता ना पतंग? तू उडवत चालला होतास ना पतंग. तेव्हा तो पतंग उडवता उडवता उडवता मांजा तुटला आणि पतंग वरती नुसताच गेला आकाशामध्ये. असा असा असा उंच उंच उंच उंच उंच उडत चालला. त्या पतंगाला वाटलं, अरे मी एवढा उंच उडालो मग आता आणखीन उंच आपल्याला जाता येईल, आणखी उंच जाता येईल, आणखी उंच जाता येईल. त्याला वाटलं खूप उंच जावं आणि लागला तो उंच उंच उंच जायला. तर जाता जाता जाता जाता जाता आला एका झाडाजवळ. तर त्या झाडाजवळ आल्याबरोबर झाडाने पाहिलं लाल लाल पतंग. झाड म्हणालं, अरे अरे पतंगा तू कुठे चाललायस, थांब ना जरा माझ्याजवळ खेळायला, माझ्या फांद्यातून खेळूया, माझ्या पानातून खेळूया. पतंग कसला, त्याला उंच जायचं होतं. तर पतंग म्हणाला की अरे बाबा मला झाडा खेळायला वेळ नाही रे, मला उंच जायचं आहे. तो म्हणाला उंच उंच म्हणजे किती जायचं आहे? तर तो म्हणाला मी तू झाड आहेस ना तर ह्या झाडाच्या वर जाणार आहे, नदीच्या वर जाणार आहे, डोंगराच्या वर जाणार आहे, ढगांच्या वर जाणार आहे, चंद्राच्या वर जाणार आहे आणि उंच सूर्याच्या वर जाणार आहे. आलं लक्षात? तो काय म्हणाला, झाड म्हणालं तू किती उंच जाणार आहेस? तो काय म्हणाला मी झाडाच्या वर वर वर सूर्याच्याही वर जाणार आहे. तर झाड म्हणाला नको रे नको, असं करू नकोस, माझ्याशी खेळ ना थोडा वेळ, मला कोणी मिळालं नाही इतके दिवसात खेळायला. तर पतंग म्हणाला त्याला कुठे थांबायला वेळ होता. तो काय म्हणाला मला आता थांबायचं नाहीये, हा मी नाही आता कुठेच थांबणार, उंच उंच उंच जाणार. काय म्हणाला पतंग?
3: मी नाही आता कुठेच थांबणार, उंच उंच उंच जाणार.
1: आणि चालला पतंग उंच उंच उंच उंच. थोडा गेला तर तिथे भेटली त्याला नदी. असा नदीवरून उडत चालला पाण्यावरून नदीच्या. नदीने पाहिलं, वा वा लाल लाल लाल रंगाचा पतंग चाललाय. नदी म्हणाली, अरे पतंगा पतंगा थांब ना, आपण वाळूवर खेळूया, माझ्या छान छान लोळण घेऊया. पतंग म्हणाला, ठीक आहे ग नदीबाई, तू सांगतेस खेळायचं म्हणून, पण मला वेळ कुठं आहे गो, मला उंच उंच जायचंय उडत. ती म्हणाली, तुझ्यावर आलो की नाही नदीवर उडत, आता मला आणखी उंच जायचंय. तर नदी म्हणाली, आणखी उंच जायचंय, आणखी किती उंच जाणार आहेस रे? तर तो काय म्हणाला,
3: झाडाच्या

0: त्याच्यावर जाणार आहे म्हणाला. तर बरं, नदी म्हणाली ठीक आहे रे बाबा जातोयस. म्हणते अरे तरी रे खेळ रे, जाशील मग थोड्या आणि उंच उडत जायला काय तुला वेळ नाही का, आपण जर थोड्या वेळ खेळूया ना. तर तो काय म्हणाला, त्याला कुठे होता वेळ थांबायला, तो काय म्हणाला
1: मी नाही आता कुठे थांबणार, उंच उंच उंच जाणार.
0: आणि चालला उंच उंच उंच चालला. मग त्याला भेटला एक डोंगर, त्या डोंगराच्या तिथून वरून तो चालला होता उडत. तर चालला चालला तो डोंगर म्हणाला वा वा वा काय छान लाल लाल पतंग आहे, आपल्याला खेळायला मजा वाटेल. म्हणून डोंगर म्हणाला ए ए पतंगा लाल लाल पतंगा जरा थांब ना रे, खेळ माझ्याशी, आपण घसरगुंडी खेळूया. डोंगरावर घसरता की नाही तुम्ही फिरायला गेल्यावर? हा. तर तो म्हणाला की आपण घसरगुंडी खेळूया, थांब ना. तर पतंग म्हणाला अरे ठीक आहे रे, मलाही घसरगुंडी खेळायला आवडेल, पण आता कुठे मला वेळ आहे, मला उंच जायचंय उडत. म्हणाला आणखी उंच जायचंय, मी तर डोंगर एवढा उंच, माझ्यापेक्षा आणखी उंच उडणार आहेस? तो म्हणाला हो, मी कुठकुठून आलो कुठे कुठे जाणार आहे. तर तो म्हणाला कुठे किती उंच जाणार आहेस रे? तर पतंग म्हणाला सूर्याच्या वर जाणार आहे, म्हणाला उंच. डोंगर म्हणाला थांब रे, खरं आहे तुला जायचंय पण तुला काय उडता येतच आहे, जरा थांब रे आपण खेळूया ना घसरगुंडी. त्याला तर काय थांबायला वेळ कुठे, तो काय म्हणाला
1: मी नाही आता कुठे थांबणार, उंच उंच उंच जाणार.
0: चालला उंच उंच उंच उंच जाणार. म्हणून डोंगराच्या वरन गेला, मग आकाशात त्याला भेटले ढग. ढग कसे चालले होते, गडगड गडगड गडगड कडे तिकडून तिकडे चालले होते. ते ढग भेटले, काळे भड भेटले, पांढरे ढग भेटले. त्याबरोबर हा म्हणाला ढग हे पतंग छान दिसतोय लाल लाल माझ्या इथे, या पतंगाशी आपण खेळलं तर काय होईल, पतंगाला विचारूया खेळतोय का. हा. मग ढगाने विचारलं ए पतंगा पतंगा लाल लाल पतंगा, येणार आहे आपण लपंडाव खेळूया, एकदा काळ्या ढगाच्या मागे जायचं, एकदा पांढऱ्या ढगाच्या मागे जायचं, आपण छान खेळूया लपंडाव. पतंग म्हणाला ठीक आहे रे, मला सुद्धा लपंडाव खेळायला आवडेल, पण आता वेळ कुठे आहे, मला तर जायचं उंच उडत. म्हणाल उंच, अरे बापरे मी ढोक केवढा आकाशात उंच आहे, माझ्यापेक्षा तू उंच उडणार आहेस. तो म्हणाला वा तुला काय माहितीये मी कुठून खालून आलो, कुठे उंच जाणार आहे, कुठे जाणार आहेस, कुठे जाणार आहेस. पतंग काय म्हणाला
1: झाडाच्या वर, नदीच्या वर, डोंगराच्या वर, ढगांच्या वर, चंद्राच्या वर, सूर्याच्या वर,
0: सूर्याच्याही वर उंच जाणार आहे. डोंगर म्हणाला आहे बाबा इतका उंच जाणार आहेस, आहे बाबा मज्जा आहे काय, जा बाबा. पण हे थोडा वेळ थांब ना, थोडा वेळ खेळूया ना आपण लपंडाव. तो पतंगाला कुठे वेळ होता थांबायला, तो काय म्हणाला
1: मी नाही आता कुठे जाणार, उंच उंच उंच जाणार,
0: उंच जाणार. त्याचा आपला एक मंत्र उंचच जाणार, उंचच जाणार आपला चाललाय उंच उंच उंच उंच उडत. मग त्याला भेटला चंद्र आणि लुक लुक लुक लुक करणाऱ्या कोण, चांदण्या. त्या भेटल्या. तर त्या भेटल्याबरोबर त्या काय म्हणाल्या हे लाल पतंग काय छान, आम्ही नुसत्या पांढरे पांढरे पांढरे पांढरे, हा कसा लाल लाल भडक पतंग आहे छान. हे पतंगा पतंगा तू येणार आहे, आपण फेर धरूया, आपण नाच करूया, आपण छान छान खेळूया. पतंग म्हणाला मला पण नाच करायला आवडतं बाबा, आता यकथा यकथू यकथ यक. पण म्हणाला आता काय उपयोग आहे नाच करायला, आता मला वेळ नाही, मला आणखी उंच जायचंय. म्हणाला आणखी उंच जायचंय, अरे आम्ही तर केवढे उंच, तुम्हाला दिसत पण नाही किती लांब लांब आम्ही लुक लुक लुक लुक लुक करीत असतो. म्हणून काय झालं, मला आणखीन उंच जायचंय. किती उंच जाणार आहेस रे तू? तर म्हणाल मी कुठून आलो आणि कुठे उंच जाणार आहे, किती किती उंच जाणार आहेस? मग पतंग म्हणाला

0: रे, चंद्रमण्याला सूर्याच्या वर जाणार आहेस? अरे सूर्य केवढा मोठा, तू केवढा छोटा, हे बघ. माझा एक तू जाऊ नकोस, इथे थांब, आपण खेळूया आणि मग परत खाली जा. हॅ खाली जा, खाली जा. काय इतका उंच आलो तर काय खाली जायला आलो काय? तर तुम्हाला चंद्रमण्याला बरं नाही, पण थोडा वेळ झाला ना, आपण खेळूया ना आज बीच. पतंगाला कुठे थांबायला वेळ होता? पतंग म्हणाला,
1: मी आता कुठे थांबणार, उंच उंच उंच जाणार.
0: चालला उंच, मग त्याला सूर्याच्या उंच जायचं होतं, पलीकडे जायचं होतं. आधी त्याला चंद्र चांदणे आकाशात वाजवती, थंडी कुडकुड कुडकुड कुडकुड होत होत पतंगाला. मग सूर्याच्या जवळ गेल्याबरोबर छान ऊन लागायला लागलं, कोंबट कोंबट. मग त्याला वाटलं बरं, मग तो तसा चढला वर, आणखीन थोडा वर गेला. मग सूर्याच्या थोडासा वर गेला तर सूर्य म्हणाला, अरे हे कोण येत आहे लाल लाल लाल लाल लाल ला, उडत. तर तो आला होता पतंग, पतंग उडत होता तर लाल लाल. तर सूर्य म्हणाला, अरे पतंगा तू कुठे चाललास? अरे वा वा सूर्यदादा, मी तुमच्याच जवळ आलोय, आता तुमच्यापेक्षाही उंच जाणार आहे. हा माझ्यापेक्षा उंच जाणार आहेस? सूर्य म्हणाला, अरे तू कसा इतक्या उंच जाशील? त्याला काय झालं, आता अशी एक उडी घेणार आणि उंच जाणार. सूर्य म्हणाला, काय तुला उडता येतं काय? तुला उडता येतं की काय? तो म्हणाला, हो येतो उडतो, आम्ही किती उंच उडत आलोय तुला माहितीये? सूर्य म्हणाला, कुठे कुठे उडत आलाय सांग रे. तो पतंग म्हणाला, हा चंद्राच्या वर आणि सूर्याच्या वर. मग सूर्याच्या वर जाणार. तो सूर्य म्हणाला, ठीक आहे माझ्या वर जातोस, जा, पण भाजेल, हा खरचटेल तुला, भाजेल, लागेल, पोळेल, मग करशील तर जाऊ नकोस, मी सांगतो तर ऐक. पतंग कुठला ऐकायला, त्याला गर्व चढला होता ना आपण इतक्या उंच आलो म्हणून. ते म्हणाला, नाही नाही मी तुझ्या पलीकडे वरती जाणार आहे. त्याने काय केलं, असा मागे मागे मागे सरकत गेला आणि अशी अशी डुंकन उडी मारली सूर्याच्या पलीकडे. पण काय, सूर्याच्या इतक्या जवळ उडी मारल्याबरोबर जायला काय, सूर्य इतका गरम गरम तापलेला गोळा लाल लाल, तो उडाला भुरकन, जळाला फुरकन, आणि मग हाय हाय हाय हाय व्हायला लागली. मग काय, कुठचा सूर्य कुठचं काय, पतंग करतो हाय हाय. मग पतंग इतका त्याला गर्व झाला आणि फुकटा फुकटी प्राण गेला त्याचा. त्याबरोबर सगळे चिडवायला कसे लागले त्याला, पतंगाला चढली आयटी, पतंगाच्या आयटीची झाली फायटी. पतंगाला चढली आयटी, पतंगाच्या आयटीची झाली फायटी.
2: काय बालमित्रांनो, आजीबाईंनी सांगितलेली गोष्ट

0: बालमित्रांनो, आता आपण जाऊयात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिखली येथे, आणि तिथे आपले बालमित्र आपली वाट पाहत आहेत. चला त्यांना भेटूया.
1: अनुजा प्रताप घाटो.
2: अनुराधा राम.

छोट्या दोस्तांनो, आता आपल्यासोबत आहेत आपल्या बालमैत्रिणी लक्ष्मी आणि तेजस्विनी. ह्या आपल्याला ऐकविणार आहेत पंखमला जर असते दोन ही कविता.

0: कमलापन पुरतील केव्हा।
1: चांदोबाची कविता घेऊन येत आहेत आपले छोटे दोस्त वैभव आणि हर्षद।

माधुरी आंभोरे आणि अनुराधा काळे ह्या गाणार आहेत कावळे दादाची ही कविता।

0: मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे आपला एक बालमित्र. आपण आलेले आहोत जिल्हा परिषद केंद्रीय शाळा चिखली इथे. तर चला ऐकूयात वर्ग तिसऱ्या मधील विद्यार्थ्यांची गाणी.
1: विशाल संतोष लाड. चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ, तेथील हिरवी गंमत जम डोळे भरून पाहू. लाल

मासोळ्यांचे सर्व पाने होडी मधून जाऊ, चला गड्यांनी आपण सारे कोकणात जाऊ, वन बांबूचे रान काजूचे अन आंब्याची राही, जांभूळ फणस कोडमेवा देऊन जाई, जावळ्यातून माडांच्या रे चंद्र पसरतो भाऊ, चला गड्यांनी आपण सारे कोकणात जाऊ, ओढ्यावरती शंख वाय खाली वाय पाणी, झाडावरती पक्षी गाती मंजुळ मंजुळ गाणी, शहाळातले पाणी पिवनी पक्षा संगे राहू, चला गड्यांनी आपण सारे कोकणात जाऊ, निळ्या रुपेली लाटा येती सागर काठावरी, मोर नाचरे नक्षित जाती नक्षी वाळूवरी, जीवास वाटे घर कौलारू बांधून तिथे राहू, चला गड्यांनी आपण सारे कोक

बालमित्रांनो, आता आपण आहोत वर्ग 3 मध्ये आणि इथे फळ्यावर गणित लिहिलेले आहे. तर चला, आपले बालमित्र आपल्याला मापन सांगणार आहेत, ऐकूयात त्यांनी काय सांगितलं आपल्याला ते. शाबास. आता आपल्यासोबत आहे आपला एक बालमित्र निखिल आणि तो आपल्याला ट्रॅफिक सिग्नलवर एक छानशी कविता ऐकवणार आहे. चला ऐकूया त्याची ही कविता. बालमित्रांनो, आता आपण आहोत वर्ग 3 मध्ये आणि इथे फळ्यावर गणित लिहिलेले आहे. तर चला, आपले बालमित्र आपल्याला मापन सांगणार आहेत, ऐकूयात त्यांनी काय सांगितलं आपल्याला ते. शाबास. आता आपल्यासोबत आहे आपला एक बालमित्र निखिल आणि तो आपल्याला ट्रॅफिक सिग्नलवर एक छानशी कविता ऐकवणार आहे. चला ऐकूया त्याची ही कविता.

धावा मला पाहून रस्त्यावर वाहनाची एजा मोठा भाऊ लगेच म्हणे आता नंबर माझा सांगा त्याची आज्ञा मोडून

0: आशीर्वाद घेऊ.
1: बालमित्रांनो, आता एक वर्ग तिसऱ्यातला बालमित्र आपल्यासोबत आहे. चला ऐकूया तो आपल्यासाठी काय घेऊन आला तो.
2: वैभव केरास.

बालमित्रांनो, हे होते जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिखली येथील आपले छोटे दोस्त। आता आपण भेटायला जाऊयात आपल्या जवळपास उडणाऱ्या पक्ष्यांना। चिमणी चिवचिव करून सकाळी आपल्या मनाला प्रसन्न करते, या पाखरासाठी आपली ही बालमैत्रीण म्हणते,

0: बालमित्रांनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. कार्यक्रम बालसभा, स्वरानंद कम्युनिटी रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. बालमित्रांनो, पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्ते.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग.